ज्ञानाशिवाय भक्ती आंधळी आहे, भक्तीशिवाय कर्म आंधळे आहे, आणि ज्ञान भक्ती व कर्म याशिवाय जीवन आंधळे आहे. अशाच भक्तिरसांचा आनंद घेण्यासाठी ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तिधारा. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

ईश्वर आपल्या भक्तीचा प्रेरणास्त्रोत. ईश्वर भक्ती म्हणजे परिपूर्ण आनंद. आपल्या ईश्वर प्राप्तीच्या प्रवासात आणि मनशांतीच्या सहवासात ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तीधारा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. भक्तिरसांच्या अनेक रसांपैकी आपण नेहमीच श्रवण, कीर्तन, स्मरण आणि प्रार्थना करत असतो. मंडळी, आमच्या भक्तीधारा या कार्यक्रमाच्या माध्यमातून ईश्वर भक्तीचं श्रवण करूयात. ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तीधारा.

एक मन एक प्रार्थना, एकच तोही आपलासा, त्याच्यासाठी, त्याच्या दर्शनासाठी आणि त्याच्या कृपा आशीर्वादासाठी भक्तिलीन होऊयात. ऐकत रहा आपला कार्यक्रम भक्तिधारा, वेळ सकाळी 6 ते 7:30 पर्यंत फक्त आपल्या रेडिओ तेरणा 90.4 FM वरती. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़.

0: बारावीची परीक्षा दिली आहे, एमएसटी सीईटी परीक्षाही दिली आहे. आता ऍडमिशन प्रक्रियेसंदर्भात संभ्रम आहे.
1: काळजी नको, धाराशिव जिल्ह्यातील एकमेव महाराष्ट्र राज्याचं सीईटी कक्ष तेरणा इंजिनिअरिंग कॉलेज इथे असून या कक्षामार्फत प्रवेशासाठी आवश्यक डॉक्युमेंट्स, कालावधी, प्रक्रिया समजून घेण्यासाठी तज्ज्ञ मार्गदर्शकांमार्फत विभागीय सुसंवाद कार्यक्रमाचं शुक्रवार दिनांक 5 जून रोजी सकाळी 11 वाजता आयोजन केलं आहे.
0: एमएसटी सीईटी परीक्षा दिलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी कॅप राऊंड समजून घेण्यासाठी अवश्य सहभागी व्हावं. नोंदणीसाठी आजच संपर्क करा. मोबाईल 94219 78 0 78, मोबाईल 97640 49 169 आणि 86 98 65 20 65.
1: कॅप प्रक्रिया विभागीय सुसंवाद कार्यक्रम 5 जून रोजी सकाळी 11 वाजता होणार असून सर्व विद्यार्थ्यांनी नोंदणी करून अवश्य सहभागी व्हावं असं आवाहन प्राचार्य डॉक्टर व्ही माणेसर यांनी केलं आहे.
0: स्थळ तेरणा इंजिनिअरिंग कॉलेज, सोलापूर रोड, धाराशिव.
1: व्यावसायिक शिक्षण, स्वकमाईचं साधन.
0: तेरणा ITI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपार, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाइन प्रवेश सुरू.
1: आता यश तुमचं. संपर्क प्राचार्य तेरणा ITI MIDC परिसर धाराशिव. मोबाईल 82 75 92 59 00.

0: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.
1: कागद पेन नाही या वेळी मोबाईलचा नवा उपक्रम आहे, विवरण आणि

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: व्यावसायिक शिक्षण स्वकमाईचं साधन
2: तेरणा ITI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपा, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाइन प्रवेश सुरू.
1: आता यश तुमचं. संपर्क प्राचार्य, तेरणा ITI, MIDC परिसर, धाराशिव. मोबाईल 82 75 92 59 00.
2: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. श्रोते हो, मराठी गाणी म्हणजे मायबोलीतील भावनेची हाक. हृदयस्पर्शी मराठी गाण्यांचं व्यासपीठ म्हणजे रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

0: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। श्रोते हो, मराठी गाणी म्हणजे माय बोलीतील भावनेची हाक, हृदयस्पर्शी मराठी गाण्यांचं व्यासपीठ म्हणजे रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा। 12वीची परीक्षा दिली आहे, एमएसटी सीईटी परीक्षा ही दिली आहे, आता ऍडमिशन प्रक्रिये संदर्भात संभ्रम आहे?
1: काळजी नको, धाराशिव जिल्ह्यातील एकमेव महाराष्ट्र राज्याचं सीईटी कक्ष तेरणा इंजिनिअरिंग कॉलेज इथे असून या कक्षामार्फत प्रवेशासाठी आवश्यक डॉक्युमेंट्स, कालावधी, प्रक्रिया समजून घेण्यासाठी तज्ज्ञ मार्गदर्शकांमार्फत विभागीय सुसंवाद कार्यक्रमाचं शुक्रवार दिनांक 5 जून रोजी सकाळी 11 वाजता आयोजन केलं आहे।
0: एमएसटी सीईटी परीक्षा दिलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी कॅप राऊंड समजून घेण्यासाठी अवश्य सहभागी व्हावं। नोंदणीसाठी आजच संपर्क करा, मोबाईल 94219 78 078, मोबाईल 97640 49 169 आणि 86 98 65 20 65।
1: कॅप प्रक्रिया विभागीय सुसंवाद कार्यक्रम 5 जून रोजी सकाळी 11 वाजता होणार असून सर्व विद्यार्थ्यांनी नोंदणी करून अवश्य सहभागी व्हावं असं आवाहन प्राचार्य डॉक्टर व्ही माणेसर यांनी केलं आहे।
0: स्थळ तेरणा इंजिनिअरिंग कॉलेज, सोलापूर रोड, धाराशिव।

0: रेडिओ तेरणा 90.4, रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाईट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.
1: व्यावसायिक शिक्षण, स्वकमाईचं साधन.
0: तेरणा ITI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपा, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाइन प्रवेश सुरू.
1: आता यश तुमचं. संपर्क प्राचार्य, तेरणा ITI, MIDC परिसर, धाराशिव. मोबाईल 82-75-92-59-00.
2: कागद पेन नाही या वेळी मोबाईलचा नवा उपक्रम आहे. विवरण आणि माहिती

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: श्रोते हो, आपला अन्नदाता आपला बळीराजा. बळीराजाच्या हाताला आता रेडिओ तीर्णाची साथ. शेती पद्धती, आधुनिक शेती आणि नवीन तंत्रज्ञान याविषयी परिपूर्ण माहिती ऐकूयात आमच्या शिवार वार्ता या कार्यक्रमात. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM.
2: मंडळी नमस्कार. मंडळी, आजच्या शिवार वार्ता या कार्यक्रमात मी आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो. मंडळी, शिवार वार्ता या कार्यक्रमाच्या माध्यमातून शेतीविषयक विविध बाबी आपण जाणून घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत असतो. मंडळी, आपल्या शेती व्यवस्थापनामध्ये जर सगळ्यात महत्त्वाचा घटक जर आपण मानला तर तो पाणी व्यवस्थापनाच्या संदर्भात आपल्याला म्हणता येईल. आणि पाणी व्यवस्थापन जर आपल्याला व्यवस्थित करायचं असेल, आपल्याकडे जेवढं उपलब्ध पाणी आहे ते सर्व आपल्या शेती व्यवस्थापनामध्ये वापरायचं असेल, त्याच्यापासून अधिक उत्पादन जर आपल्याला घ्यायचं असेल, तर मंडळी आपल्याला जे नवीन प्रचलित पद्धती आलेल्या आहेत त्याच्यामध्ये ठिबक असेल, तुषार असेल, या सिंचन पद्धतींचा वापर करणं खूप गरजेचं आहे. आणि नवीन जी टेक्नॉलॉजी आलेली आहे त्याचा देखील वापर आपल्या शेतकरी बांधवांनी करून घेणं खूप गरजेचं झालेलं आहे. मंडळी, सर्वसाधारणपणे आपल्या भागामध्ये जे ठिबक सिंचन वापरलं जातं ते वापरत असताना शास्त्रीयदृष्ट्या त्याचा योग्य वापर होतो आहे की नाही, आणि जर शास्त्रीयदृष्ट्या त्याचा योग्य वापर होत असेल तर त्याचे अधिकचे फायदे कसे होतात, हे आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार आहोत. मंडळी, ठिबक सिंचन तंत्रज्ञान हे दाबावर चालणारे तंत्रज्ञान असून प्रत्येक ड्रिपरमधून एकसारखे पाणी मिळणे अपेक्षित आहे, परंतु शेतकरी ठिबक सिंचनाचा वापर फक्त पाणी देण्याचे एक साधन म्हणून करतात. ठिबक सिंचन संचाचे पूर्ण फायदे मिळवण्याकरता तांत्रिक पद्धतीने वापरण्याची खूप महत्वाची गरज सध्या वाटते आहे. ठिबक सिंचन संच बसविण्यापूर्वी सर्वात प्रथम आपल्याला शेतातील माती आणि पाण्याचे परीक्षण करून घेणं गरजेचं आहे. शेतीचे सर्वेक्षण व्यवस्थित करावे, त्यानुसार ठिबक सिंचनाचा आराखडा करावा. सर्वेक्षण म्हणजे शेताची फक्त लांबी रुंदीचे मोजमाप नव्हे तर सर्वेक्षण करताना जमिनीचा चढ उतार पाहणं हे सुद्धा खूप गरजेचं आहे. जमिनीचा प्रकार, सिंचनाचा स्रोत, पाण्याची उपलब्धता, पाण्याची खोली, गुणवत्ता तपासणं गरजेचं आहे. त्याचबरोबर पाण्याचा स्रोत एप्रिल मे मधील उपलब्धता बघून किती क्षेत्र ठिबक सिंचनाखाली आणता येईल हे सुद्धा आपण ठरवणं खूप गरजेचं आहे. कोणत्या पिकाची लागवड करणार आहात, त्याच्या लागवडीचे अंतर काय असणार आहे, विजेची उपलब्धता कशी असणार आहे, मजुरांची उपलब्धता कशी असणार आहे, पाण्याच्या स्रोतावरील पंपाची सविस्तर माहिती सर्वेक्षण करताना आपण करून घेणं खूप गरजेचं आहे. लांबी रुंदी टेप किंवा GPS साधनाने व्यवस्थित मोजून घेणं गरजेचं आहे. हे अंदाजानं आपण ठरवू नये. सर्वसाधारणपणे सर्वेक्षणाच्या माहितीनुसार शेतामध्ये ठिबक सिंचन संच उभारण्यासाठी आराखडा तयार केला जातो. यामध्ये शेताची लांबी, रुंदीनुसार मेन लाईन, सब लाईन, लाईनची लांबी, ठिबक सिंचनाच्या इनलाईन नळीची लांबी किती हे देखील ठरवलं जातं. जमीन चढउताराची असेल तर इनलाईन ठिबकची निवड करणं गरजेचं आहे. जो आराखडा दर्शविला जातो त्याच्यामध्ये पाईपलाईनचा आकार, लांबी, इनलाईन नळीचा आकार, लांबी याचं अंतर ठरवलं जातं. अंदाजाने इनलाईन बंडल आणून वाटेल तेवढी नळीची लांबी ठेवू नये, अन्यथा शेवटी पिकांना पाणी कमी मिळेल, सगळीकडे एक समान पाणी मिळणार नाही. डिझाईन प्रमाणे सेक्शन करून घेणं खूप गरजेचं आहे. ठिबक सिंचन संचाची आखणी आराखड्यानुसार करणं खूप गरजेचं आहे. यामध्ये कोणतीही तडजोड शेतकरी बांधवांनी करू नये. खर्च कमी यावा म्हणून तडजोड करताना महत्वाचे घटक न घेता शेतामध्ये ठिबकची उभारणी केल्यास अपेक्षेप्रमाणे फायदे मिळत नाहीत. ठिबक सिंचन हे दाबावर चालणारे असल्यामुळे प्रेशर गेज असावा, पाण्याच्या स्रोतानुसार, पाण्याच्या गुणवत्तेनुसार फिल्टरची निवड करावी,

0: पाण्यासोबत वाळू किंवा कच येत असल्यास सँड सेपरेटर फिल्टरची निवड करावी. पाण्यासोबत गाळ शेवाळ येत असल्यास सँड फिल्टरची निवड करणं खूप गरजेचं आहे. जर पाण्यात वाळू येत नसेल, जास्त शेवाळ येत असेल, तर स्क्रीन अथवा डिस्क फिल्टरची आपण निवड करणं खूप गरजेचं आहे. काही शेतकरी स्क्रीन फिल्टरची जाळी काढून ठेवतात, तसे करू नये. तसे केल्यास पाण्यातील कचरा घाण्यामुळे ड्रिपर बंद पडण्याची शक्यता असते. ठिबक सिंचन संचामधून कोणत्याही पिकास पाणी देत असाल, त्या प्रत्येक वेळी ठिबक संचासोबत पाण्यात विरघळणारी खते फर्टिलायझर्स टँकद्वारे द्यावीत. ठिबक सिंचनाची उभारणी करताना प्रेशर गेज फिल्टर जवळ बसावा. आता प्रोटेम्बल प्रेशर गेज उपलब्ध झालेले आहेत. मेन आणि सबमेन लाईनसाठी लागणारे PVC पाईप 2 ते 2.5 फूट जमिनीच्या आत खोल ठेवून मातीने व्यवस्थित झाकावे. PVC पाईपवर सूर्यप्रकाश पडल्यास, संपर्क आल्यास त्याचं आयुष्यमान कमी होतं. ठिबक सिंचन संचामधील सर्वच घटक उत्तम गुणवत्तेचे असणं सुद्धा खूप गरजेचं आहे. ठिबक सिंचनात सर्वात महत्वाचा घटक आहे इनलाईन नळी. ठिबक सिंचन तंत्रामध्ये प्रत्येक ड्रिपरमधून एक समान पाणी मिळणं गरजेचं आहे. त्याचबरोबर 2 ड्रिपरमधील अंतर सुद्धा एक समान असणं गरजेचं आहे. बऱ्याच शेतकऱ्यांचे पाण्याचे स्रोत हे विहीर किंवा बोरवेल आहेत. ज्या शेतकऱ्याकडे पाण्याचा स्रोत विहीर आहे, त्याच्याकडे फक्त स्क्रीन फिल्टर बसवलेले आहेत. कारण पाण्यात फक्त तरंगणारे पदार्थ, काडी, कचरा, पालापाचोळा येतो. म्हणून साधा स्क्रीन फिल्टर वापरत असाल तर फिल्टर कधी जाळी ठिबक सिंचन सुरू असताना ते काढून वाहत्या पाण्यात स्वच्छ धुवून परत ठेवणं सुद्धा गरजेचं आहे. स्क्रीन फिल्टरची जाळी धुण्यासाठी किंवा स्वच्छ करण्यासाठी 5 ते 10 मिनिटे लागतात. ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याचा स्रोत बोरवेल असेल, तर त्यांनी पाण्यासोबत वाळूचे कण किंवा कच येत असेल, तर अशा वेळी सँड सेपरेटर फिल्टर बसवणं खूप गरजेचं आहे. सँड सेपरेटर खाली चेंबर आहे. त्या चेंबरमध्ये वाळू किंवा खच जमा होतो. चेंबरच्या खाली ड्रेन व्हॅल्व दिलेले आहेत. त्यात वाळू, कचरा, कच बाहेर निघून जाते. फिल्टर स्वच्छ होतो. जर पाण्याचा स्रोत नदी किंवा शेततळे किंवा धरणाच्या बॅक वॉटरवरून असेल, तर पाण्यासोबत शेवाळ किंवा गाळ येतो. अशा वेळी सँड फिल्टर बसवला पाहिजे. जर सँड फिल्टर बसवला असेल, तर फिल्टर नियमित बॅक वॉश करावा. म्हणजेच फिल्टरमधील वाळूच्या वरच्या थरावर जमा झालेला मातीचा गाळ, शेवाळ बॅक वॉशद्वारे बाहेर पडू शकतं. गरज असल्यास सँड फिल्टरमधील वाळूची हालचाल करावी, म्हणजे मातीयुक्त पाणी आणि शेवाळ बाहेर पडून जाऊ शकते आणि सँड फिल्टर देखील स्वच्छ होऊ शकते. इनलाईन आणि सबमेन लाईनच्या शेवटी फ्लश वाल्व असतो. पाईपलाईनमधील घाण बाहेर पडावी म्हणून 15 दिवसातून 1 वेळा फ्लश वाल्व उघडून पाण्याच्या दाबाने पाईपलाईन स्वच्छ करून घ्यावी. इनलाईन नळ्यांची शेवटची टोके एंड कॅप उघडून स्वच्छ कराव्या. एकावेळी 3 ते 4 नळ्यांची एंड कॅप उघडून नळ्या स्वच्छ कराव्यात. आता ठिबक नळीची स्वच्छता ही सुद्धा बाब खूप महत्वाची आहे. त्याच्या संदर्भात शेतकरी बांधवांना अधिक माहिती आपण करून घेऊयात. बऱ्याचदा ठिबक सिंचन संचासाठी ऍसिड प्रक्रिया करावी लागते हे माहिती नसते. शेतकरी ड्रिपरमधून पाणी येणे बंद होत नाहीत तोपर्यंत काहीच करत नाहीत. ड्रिपरमधून पाणी येणे बंद झाले किंवा पाणी येणे अतिशय कमी झाल्यास ऍसिड प्रक्रिया करतात. एका प्लॅस्टिक टबमध्ये हायड्रोक्लोरिक ऍसिड घेऊन त्याच इनलाईन नळ्यांची बंडल बुडवून घेणं गरजेचं आहे. ऍसिडमुळे नळ्यांच्या बाहेरील भाग स्वच्छ धुतला जातो आणि नळ्या चकचकीत होतात. अगदी काही प्रमाणात ऍसिड नळीच्या आत जाते. इनलाईन नळ्यांमधील ड्रिपर नळीच्या आत असल्यामुळे ऍसिड ठिबक मधून दिले पाहिजे. त्यासाठी हायड्रोक्लोरिक किंवा फॉस्फोटिक किंवा सल्फ्युरिक ऍसिडचा वापर आपण करणं खूप गरजेचं आहे. पाण्यात क्षार विरघळण्याकरिता ऍसिड किती लागते हे बघावे. व्हेंचुरीद्वारे ऍसिड ट्रीटमेंट करावी. ऍसिडची मात्रा टाकत असताना शेवटच्या ड्रिपरमधील पाण्यात लिटमस पेपर बुडवला नंतर सामू आला पाहिजे. अंदाजे ऍसिडची मात्रा ठरवू नये. ड्रिपर बंद पडण्याची वाट न बघता पीक लावण्यापूर्वी आणि पीक काढल्यानंतर ऍसिड प्रक्रिया आपल्या ठिबक संचावर करून घेणं खूप गरजेचं आहे. ठिबकमधून नियमित पाण्यात विरघळणारी फॉस्फोरिक ऍसिडयुक्त खते सोडावीत, म्हणजे ड्रिपरमध्ये क्षार साचून बंद पडणार नाहीत, ड्रिपर स्वच्छ राहतील. ऍसिड प्रक्रिया झाल्यानंतर 24 तास ठिबक सिंचन बंद ठेवावं. नंतर दुसऱ्या दिवशी इनलाईन नळ्यांची एक वेळी 3 ते 4 टोके उघडावी. पाण्याच्या दाबाने स्वच्छ करावी. त्यानंतर पुढील 3 ते 4 नळ्यांची टोके उघडावीत. इनलाईन नळ्यांमध्ये जैविक चिकटपणा तयार झाला असेल तर ड्रिपर बंद पडण्याची शक्यता असते. त्याकरिता ब्लिचिंग पावडर प्रक्रिया करणं गरजेचं आहे. ती प्रक्रियाही आपण ऍसिड प्रक्रियेप्रमाणेच करणं गरजेचं आहे. दोन्ही प्रक्रिया एकाच वेळी करू नयेत. ऍसिड किंवा ब्लिचिंग प्रक्रियेमध्ये 1 आठवड्याचं अंतर असणं खूप गरजेचं आहे. मंडळी बऱ्याच जणांना पिकाच्या अवस्थेनुसार पाण्याची गरज किती आणि ठिबक सिंचन संच किती वेळ चालवावा हे कळत नाही. बहुतेक शेतकऱ्यांनी विहिरींजवळ ऑटो स्विच बसवलेले आहेत. शेतामध्ये जर वाल बसवले असतील तर आम्ही सर्व वाल उघडून ठेवतो. वीज आली की पंप सुरू होतो आणि वीज गेल्यानंतर पंप आपोआप बंद होतो. जोपर्यंत वीज असते तोपर्यंत ठिबकने पिकाला पाणी देणे सुरू असते. तर मंडळी अशा पद्धतीने सध्या तरी आपण ठिबक सिंचन तंत्राचा वापर करत आहोत. जर असा वापर होत असेल तर अत्याधुनिक ठिबक सिंचनाचे अपेक्षित फायदे आपणास मिळू शकत नाहीत. पिकाच्या गरजेनुसार ठिबक सिंचनाने पाणी देणं गरजेचं आहे. जमीन वापसा अवस्थेत राहील एवढाच वेळ ठिबक संच सुरू ठेवावा. ठिबक सिंचन सुरू असताना दाब वाढवावा. फिल्टर जवळ 1.5 ते 2 किलो, सबमेनच्या शेवटी 1 किलो, तर ड्रिपर जवळ किंवा इनलाईन नळीच्या शेवटी 0.8 ते 0.9, शेवटी 0.8 किलो चौरस. ठिबक सिंचन जर रात्रभर सुरू ठेवला तर पाट पाण्यापेक्षाही जास्त पाणी पिकाला देत आहात असा त्याचा अर्थ होतो. त्याचबरोबर दिलेली खते झिरपून वाहून जातात. पिकांच्या मुळाजवळ हवेचे संतुलन नसल्याने जमिनीत पिकांच्या मुळाजवळ जोपर्यंत वापसा स्थिती निर्माण होत नाही तोपर्यंत पिकाची मुळे अन्नद्रव्य आणि पाण्याचे शोषण करू शकणार नाहीत, म्हणजेच पिकांची वाढ होणार नाही. म्हणून जमीन वापसा स्थितीत राहील एवढाच वेळ ठिबक सिंचनाने पिकास पाणी देणं गरजेचं आहे. मधून मधून ड्रिपर मधून सारखे पाणी पडते की नाही हे सुद्धा पाहणं खूप गरजेचं आहे. तर मंडळी, आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून जो आपण ठिबक संच वापरतो त्याचा योग्य वापर होतोय का, त्याची सफाई योग्य प्रकारे केली जाते का, या संदर्भातील माहिती आपण करून घेतलेली आहे. या माहितीचा निश्चितपणे आपल्या शेती व्यवस्थापनामध्ये आपणास फायदा होऊ शकतो. आजच्या आपल्या शिवार वार्ता या कार्यक्रमात एवढंच. आपण पुन्हा भेटणारच आहोत पुढील भागामध्ये. आपण ऐकत राहा रेडिओ तिरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.
1: जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती, युवक, महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तिरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत राहा, आनंदी राहा. 12वीची परीक्षा दिली आहे, MSTCET सीईटी परीक्षा ही दिली आहे, आता ऍडमिशन प्रक्रिये संदर्भात संभ्रम आहे.
2: काळजी नको, धाराशिव जिल्ह्यातील एकमेव महाराष्ट्र राज्याचं सीईटी कक्ष तेरणा इंजिनिअरिंग कॉलेज इथे असून या कक्षामार्फत प्रवेशासाठी आवश्यक डॉक्युमेंट्स, कालावधी, प्रक्रिया समजून घेण्यासाठी तज्ज्ञ मार्गदर्शकांमार्फत विभागीय सुसंवाद कार्यक्रमाचं शुक्रवार दिनांक 5 जून रोजी सकाळी 11 वाजता आयोजन केलं आहे.
1: MSTCET परीक्षा दिलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी कॅप राऊंड समजून घेण्यासाठी अवश्य सहभागी व्हावं. नोंदणीसाठी आजच संपर्क करा. मोबाईल 94219 78 0 78, मोबाईल 97640 49 169 आणि 86 98 65 20 65.
2: कॅप प्रक्रिया विभागीय सुसंवाद कार्यक्रम 5 जून रोजी सकाळी 11 वाजता होणार असून सर्व विद्यार्थ्यांनी नोंदणी करून अवश्य सहभागी व्हावं असं आवाहन प्राचार्य डॉक्टर व्ही माणेसर यांनी केलं आहे.
1: स्थळ तेरणा इंजिनिअरिंग कॉलेज, सोलापूर रोड, धाराशिव.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

0: व्यावसायिक शिक्षण, स्वकमाईचं साधन।
1: तेरणा ITI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपा, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाईन प्रवेश सुरू।
0: आता यश तुमचंच। संपर्क प्राचार्य, तेरणा ITI, MIDC परिसर, धाराशिव। मोबाईल 82 75 92 59 00।

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.
2: मंडळी, आजच्या आपल्या एक चित्रपट एक गुंजन या कार्यक्रमात मी आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो. मंडळी, आजच्या आपल्या एक चित्रपट एक गुंजन या कार्यक्रमातील चित्रपट आहे करण जोहर दिग्दर्शित 16 ऑक्टोबर 1998 प्रदर्शित झालेला ब्लॉकबस्टर चित्रपट कुछ कुछ होता है. भारतीय चित्रपट सृष्टीमध्ये जे चित्रपट कायम चर्चेत आणि आवडीने पाहिले जातात त्या यादीत कुछ कुछ होता याचे नाव आपल्याला निश्चितपणे घेता येईल. करण जोहरने या चित्रपटाच्या माध्यमातून एक नवीन ट्रेंड या भारतीय चित्रपटसृष्टीला दिला, तो आजही कायम आहे. तेव्हा आज आनंद घेऊयात 1998 प्रदर्शित झालेल्या कुछ कुछ होता है या चित्रपटातील सुपरहिट गीतांचा.

एक चित्रपट एक गुंजन या कार्यक्रमात कुछ कुछ होता है या चित्रपटातील सुपरहिट गीतं आपण ऐकत आहात. आपण ऐकत रहा रेडिओ थिरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

एक चित्रपट एक गुंजन या कार्यक्रमात आपण कुछ कुछ होता है या चित्रपटातील सदाबहार गीत ऐकत आहात. कुछ कुछ होता है ही कहानी आहे राहुल अंजली आणि टीना यांच्यातील प्रेमत्रिकोणाची. राहुल आणि अंजली एकमेकांचे एवढे घट्ट मित्र आहेत की ते क्षणभरही एकमेकांपासून दूर राहू शकत नाहीत. परंतु परदेशातून आलेल्या टीनाला राहुल पसंत करू लागतो, जी की त्याच्याच कॉलेजमध्ये शिकत आहे. आणि मग अंजलीला तिच्यात राहुलबद्दल असलेल्या प्रेमाची जाणीव होते. परंतु या गोष्टीला उशीर होतो, कारण राहुल कधीच टीनाच्या प्रेमात पडलेला असतो. या प्रेमत्रिकोणाला अतिशय सुंदर प्रकारे करण जोहरने सजविले आणि हिंदी चित्रपटसृष्टीत पुन्हा एकदा या प्रेमत्रिकोणाने राज्य केले, ते आजही कायम आहे. हा चित्रपट जेवढा भारतात चालला त्यापेक्षाही जास्त तो परदेशात चालला. तेव्हा आज आनंद घेऊयात कुछ कुछ होता है या चित्रपटातील सुपरहिट गीतांचा.

एक चित्रपट एक गुंजन या कार्यक्रमात कुछ कुछ होता है या चित्रपटातील सुपरहिट गीतं आपण ऐकत आहात. आपण ऐकत रहा रेडिओ थिरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

कुछ कुछ होता है या चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसले शाहरुख खान, काजोल, राणी मुखर्जी, अनुपम खेर, फरीदा जलाल आणि रीमा लागू. शाहरुख खान, काजोल आणि राणी मुखर्जी यांच्या हिंदी चित्रपटातील करिअरमधील अतिशय महत्त्वाचा असा हा चित्रपट आपणास म्हणता येऊ शकेल. याच चित्रपटात पाहुणा कलाकार म्हणून सलमान खाननेही धमाल केली होती. या चित्रपटाला फिल्मफेअर पुरस्कारामध्ये सर्वश्रेष्ठ फिल्म यश जोहर यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. सर्वश्रेष्ठ दिग्दर्शकाचा पुरस्कार करण जोहर, सर्वश्रेष्ठ अभिनेत्याचा पुरस्कार शाहरुख खान आणि सर्वश्रेष्ठ अभिनेत्रीचा पुरस्कार काजोल हिनं पटकावला. या चित्रपटातील सर्वच बाबींना फिल्मफेअर पुरस्काराने पुन्हा गौरवान्वित केले. तेव्हा आज आनंद घेऊयात गोल्डन फिल्म कुछ कुछ होता है या चित्रपटातील सुपरहिट गीतांचा.

0: कुछ कुछ होता है या चित्रपटाला संगीत दिलं होतं सदाबहार संगीतकार जोडी जतीन ललित यांनी, तर गीतं होती समीर यांची. 1998 साली सर्वात जास्त विकला गेलेला हा म्युझिक आल्बम होता. या चित्रपटाची गीतं गायली होती उदित नारायण, अलका याज्ञिक, कुमार सानू, कविता कृष्णमूर्ती आणि शंकर महादेवन यांनी. एकूणच या चित्रपटाच्या यशामध्ये संगीताचा सुद्धा सिंहाचा वाटा होता. आज या चित्रपटातील सदाबहार गीतं आपण ऐकत आहात एक चित्रपट एक गुंजन या कार्यक्रमाच्या माध्यमातून.
1: मैं उसको कह दूं अभी जाऊं

एक चित्रपट एक गुंजन या कार्यक्रमात कुछ कुछ होता है या चित्रपटातील सुपरहिट गीतं आपण ऐकत आहात. आपण ऐकत रहा रेडिओ थिरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

0: अंजली
1: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. 12वीची परीक्षा दिली आहे, MSTCET परीक्षाही दिली आहे, आता ऍडमिशन प्रक्रिये संदर्भात संभ्रम आहे.
2: काळजी नको, धाराशिव जिल्ह्यातील एकमेव महाराष्ट्र राज्याचं सीईटी कक्ष तेरणा इंजिनिअरिंग कॉलेज इथे असून या कक्षामार्फत प्रवेशासाठी आवश्यक डॉक्युमेंट्स, कालावधी, प्रक्रिया समजून घेण्यासाठी तज्ज्ञ मार्गदर्शकांमार्फत विभागीय सुसंवाद कार्यक्रमाचं शुक्रवार दिनांक 5 जून रोजी सकाळी 11 वाजता आयोजन केलं आहे.
1: MSTCET परीक्षा दिलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी कॅप राऊंड समजून घेण्यासाठी अवश्य सहभागी व्हावं. नोंदणीसाठी आजच संपर्क करा. मोबाईल 94219 78 0 78, मोबाईल 97640 49 169, आणि 86 98 65 20 65.
2: कॅप प्रक्रिया विभागीय सुसंवाद कार्यक्रम 5 जून रोजी सकाळी 11 वाजता होणार असून सर्व विद्यार्थ्यांनी नोंदणी करून अवश्य सहभागी व्हावं असं आवाहन प्राचार्य डॉक्टर व्ही मानेसर यांनी केलं आहे.
1: स्थळ तेरणा इंजिनिअरिंग कॉलेज, सोलापूर रोड, धाराशिव.
2: व्यावसायिक शिक्षण, स्वकमाईचं साधन.
1: तेरणा ITI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपा, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाइन प्रवेश सुरू.
2: आता यश तुमचं. संपर्क प्राचार्य, तेरणा ITI, MIDC परिसर, धाराशिव. मोबाईल 82 75 92 59 00.
3: कागद पेन नाही या वेळी मोबाईलचा नवा उपक्रम आहे. विवरण आणि

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: नमस्कार, आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, आणि मी आहे आरजे प्रगती. पुन्हा आली आहे क्लासिक रेडिओ शो मध्ये. नमस्कार. आजच्या आपल्या या भागात सर्वांचं खूप मनापासून स्वागत. पण आजचा भाग सादर करताना मलाच खूप दडपण आलंय, कारण मी बोलणार आहे तुकोबांबद्दल. आता तुकोबांचे अभंग याविषयी बोलणं किंवा तुकोबांविषयी बोलणं म्हणजे सूर्यासमोर पणतीनं बोलण्यासारखंच आहे ना, हो ना. मला कायम तुकोबांचे अभंग ऐकताना वाटतं की विठ्ठलाचं ते विटेवरचं सावळं परब्रह्म सगुण साकारून स्वतःला तुकोबांच्या अभंग भक्तिरसात बुडवून घेण्यात धन्यता मानत असतील, इतके त्यांचे अभंग रसाळे. आपल्या सगळ्यांच्याच आयुष्याला आजही ते इतके रिलेटेड करणारे आहेत की म्हणूनच तुकोबांचे अभंग आजही आपल्या मनात आहेत आणि साऱ्यांनाच सामर्थ्य देतात. संत नामदेव आणि श्री विठ्ठलाच्या प्रेरणेनं तुकोबांनी कवित्व स्फूर्ती घेऊन अभंग रचना केली. ज्ञानाच्या आणि बुद्धीच्या बळावर कवित्व करणारी आणि लिहिणारे आपल्याला पुष्कळ कवी माहिती आहेत आणि आहेतही. पण भगवंताच्या आणि गुरुदेवाच्या प्रेरणेनं अनुभवजन्य असं जे काव्य असतं ना, तेच अजरामर असतं आणि ते अक्षर साहित्य ठरतं. तुकोबांचे अभंग हे महाराष्ट्राच्या साहित्य कलेचं अनमोल लेणं आहे. अभंगाचं हेच लेणं आज आपण अनुभवणार आहोत. सुरुवात करूया आजच्या आपल्या क्लासिक रेडिओ शोची त्यांच्या लोकप्रिय अभंगासोबत, जो अभंग साक्षात भगवंताचं दर्शन आपल्याला घडवतो. सुंदर ते ध्यान, लताबाईंचा आवाज आणि खळे काकांचं संगीत. क्लासिक रेडिओ शो मधून येतंय हेच गाणं आपल्या भेटीला.

क्लासिक रेडिओ शो मध्ये मी आरजी प्रगती आहे तुमच्या सोबत. आणि आजचा आपला क्लासिक रेडिओ शो आहे तुकोबांच्या अभंगावरती. खळे काकांचं संगीत, लता मंगेशकर यांचा आवाज आणि तुकोबांचा हा अभंग. भेटी लागे जीवा लागली सी आस, काय सुंदर शब्द आणि काय अभंग रचना तुकोबांना स्फुरलीय. भेटी लागे जीवा यात विरहिणीमध्ये जी विरह यातना आहे ती इतकी तीव्र आहे हे समजून सांगताना तुकोबांनी इतकी उदाहरणं दिली आहेत. जसं की पूर्वी सासरी आलेल्या मुलीची आई वडिलांची महिनो महिने गाठ भेट होत नसे, तेव्हा भाऊबीजेच्या निमित्तानं भाऊ तिच्या घरी येऊन तिला घरी घेऊन जात असे. दिवाळीचे दिवस येऊ लागले की त्या सासूर वासिनीचं जीव अगदी कासावीस व्हायचा की माझा भाऊ कधी येतोय आणि मला माहेरी घेऊन जातोय. अशीच अवस्था तुकोबांनी सांगितली की हा संसार सोडून कधी माझा विठू माझ्या हक्काच्या घरी घेऊन जातोय. आणि कधी एकदा माऊलीची भेट घडतीय तिकडेच त्यांचे डोळे लागून राहिले होते. विठ्ठलाविषयीचं असणारं प्रेम, त्याला भेटण्यासाठी लागलेली ओढ आणि विठ्ठलावर असणारा विश्वास हे सारं काही हा अभंग सांगून जातो. चराचरात विठ्ठल पाहणारे होते तुकोबा आणि म्हणूनच ते म्हणायचे जेथे जातो तेथे तू माझा सांगाती. तुकोबांचा हाच लोकप्रिय अभंग घेऊन आलीये श्रीनिवास खळे यांचं संगीत आणि लता मंगेशकर यांचा आवाज. ऐकूयात क्लासिक रेडिओ शो मधून हा अप्रतिम अभंग.

क्लासिक रेडिओ शो ऐकताय तुम्ही रेडिओ तेरणा 90.4 FM वरून आणि मी आरजे प्रगती आहे तुमच्यासोबत. आजचा आपला क्लासिक रेडिओ शो आहे तुकोबांवरती. खळे काकांचं संगीत, लता मंगेशकरांचा आवाज आणि तुकारामांचा हा अभंग. वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे. मला असं वाटतं की पशु पक्ष्यांची सोयरीक जोडणारे, त्यांना आपलंसं करणारे हे संत कवी खरे पर्यावरणवादी होते. त्या काळी कदाचित पर्यावरण हा शब्दही नसेल, पण निसर्गाची जाण होती. जेव्हा जेव्हा तुकाराम महाराज एकांतवासात एकटे देहूच्या डोंगरावर जात असत, तेव्हा तिथे डोंगराच्या झाडांशी पशु पक्ष्यांशी गप्पा मारत असत, बोलत असत. ते वृक्षवल्ली पशुपक्षी हे बंधू, सखा, भगिनी, माता, पिता किंवा त्यांच्या मैत्रिणी त्यांना वाटत असायच्या. त्यांच्याशीच मग ते मनातली सुख दुःख हितगुज व्यक्त करत असत. मग निसर्गाच्या सानिध्यात ते एकांत वासात त्यांना जे परम सुख मिळे ते त्यांना मोक्षाचा आनंद देत होता. त्या आनंदात पक्षी सुरात गाऊन साथ देत असत आणि त्यात ते इतके तल्लीन होत असत की संसाराच्या साऱ्या दुःखाचा त्यांना विसर पडत असे. आता तुमची ही सगळी दुःख ही तुम्ही विसरा, कारण पुढचं गाणं तसंच आहे. म्हणजे आषाढ महिन्याची चाहूल लागली की चंद्रभागेच्या वाळवंटात वारकरी जमू लागतात, खूप आनंदात असतात. ते सर्व जातीभेद विसरून राग अभिमान सगळं टाकून निर्मळ मनानं एकमेकांच्या पायात ते तिथं पडतात. टाळ मृदुंगाच्या भजनात सगळे वारकरी जसे विठोमयी होतात, याचंच हे वर्णन. तेव्हा चला आपणही या अभंगासोबत विठोबामयी होऊन जाऊया. खेळ मांडियाला वाळवंट खाई, तुकारामांची ही अप्रतिम अभंगरचना फक्त क्लासिक रेडिओ शो मधून. येते तुमच्या भेटीला.

क्लासिक रेडिओ शो मध्ये मी आरजे प्रगती आहे तुमच्या सोबत. आणि आजचा आपला क्लासिक रेडिओ शो अगदी स्पेशल, आपण अनुभवतोय तुकोबांची अभंगवाणी. विठ्ठल म्हणजे पांडुरंग, हा अर्थात तुकोबांचा सखा, समंगडी, भक्तीचं साधन आणि संपूर्ण समर्पण असेल तर तो पांडुरंग गवसतोच. आणि तो एकदा मिळाला की संपूर्ण आयुष्य अपार अशा परमानंदात व्यापून जातं. आयुष्यातली परिस्थिती कितीही बिकट असली, तुमच्या आयुष्यात कितीही प्रॉब्लेम्स असले तरी देअर इज अ वे आउट, मार्ग हा निघतोच आणि आनंद हा मिळतोच. हेच तुकोबांनी आपल्याला सांगितलंय. आनंदाची परमोच्च अवस्था कुणाला अनुभवायची असेल तर अखंड नामस्मरणात बुडून जायला हवं. म्हणजे आत्ताच्या भाषेत तुम्ही गॉड फ्रेंडली व्हायला हवेत. तुकाराम महाराज हा पूर्ण आनंद अनुभवत होते. तो अपूर्व अनुभव प्रकट करताना त्यांनी विठ्ठलाला सांगितलं की आनंदाची डोही आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदाचे. आता तसं बघायला गेलं तर आपल्या आजूबाजूला प्रत्येक गोष्टीत आनंद दडलाय, आपणच तो शोधायला हवा. पण आपण काय करतोय, एक नंतर एक कम्प्लेट, पण आनंदाची उधळण करणारे तुकोबांचे अभंग आज आपण ऐकतोय. त्यामुळं तुकोबांना सर्वोच्च आनंद मिळायचा तो केवळ भगवंताच्या नामातून. जय जय रामकृष्ण हरी याचाच गजर आताही होणार आहे. ऐकूयात संत तुकारामांचा हा लोकप्रिय अभंग क्लासिक रेडिओ शो मधून येतोय तुमच्या भेटीला.

क्लासिक रेडिओ शो मध्ये मी आरजे प्रगती आहे तुमच्या सोबत. संत तुकारामांच्या अभंगाला चाल देऊन आणि गाऊन श्रीनिवास खळे आणि लता मंगेशकर या जोडीनं आपल्याला एक खजिनाच दिलाय असं मला वाटतं. क्लासिक रेडिओ शो मध्ये मी आरजे प्रगती आहे तुमच्या सोबत आणि आज आपण ऐकतोय तुकोबांचे अभंग. संत तुकारामांची भाव कविता म्हणजेच अभंग, आणि हे अभंग महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचं महान द्योतक आहे. वारकरी, ईश्वर भक्त, साहित्यिक, अभ्यासक आणि सामान्य आपल्यासारखेच रसिक आजही अभंगाचा अभ्यास करतात. यातच सारं आलं की, आणि म्हणूनच आज सुद्धा ही लोकप्रियता कमी झाली नाहीये, कायम वाढतच राहणार आहे. तुका तरी सहज बोले वाणी, त्याचे घरी वेदांत वाहे पाणी, असं म्हणलंय ते काही उगाच नाही. भक्ती, ज्ञान आणि वैराग्यानं ओथंबलेले संत, ओथंबलेली संत तुकारामांची अभंगवाणी परब्रह्माच्या अदैवताच मनोमन पूजा बांधते. आम्हा घरी धन शब्दाचीच रत्ने, शब्दाचीच शस्त्रे, यज्ञ करो असे म्हणत शब्दावर प्रभुत्व राखत त्यांनी तत्कालीन समाजाला त्यावेळी मार्गदर्शन केलं. त्यांच्या अभंगातून त्यांनी जातीभेदावर टीका केली, श्री विठ्ठलावरची भक्ती प्रकट केली आणि अध्यात्माचा सार साध्या सोप्या भाषेत सांगितला. त्यामुळं देश, काळ, लिंगभेदाच्या पलीकडे त्यांची काव्य प्रतिभा आपल्याला झेपावलेली दिसते. चला ऐकूया असाच एक अभंग. क्लासिक रेडिओ शो मधून येते पुढचं गाणं तुमच्या भेटीला, कमोदिनी काय जाणे तो परिमल.

वा, खळे काकांचं संगीत खेची दान देगा देवा, तुकोबांचा हा लोकप्रिय अभंग, त्यांच्या अभंगाविषयी काय बोलावं हेच मला आज सुचत नाहीये. खरंच जसं मी मगाशीच म्हटलं, सूर्यासमोर जसे एका पणतीनं स्वतःच्या तेजाचं महत्व सांगावं असं काहीसं मला आज क्लासिक रेडिओ शो करताना वाटतंय. त्यांच्या शब्दाची ताकद आणि महती याबद्दल काय बोलावं. इंद्रायणी नदीतही जे अभंग बुडले नाहीत तर ते तरले ही गोष्ट तर सर्वश्रुत आहे. संत तुकाराम या अभंगात म्हणतात की तुझं नाम हेच मी आयुष्यात जोडले, सगळ्यात मोठं धन आहे, हीच माझी संपत्ती आहे, कारण या धनासमोर बाकी कुठल्याही धनाचं काहीही महत्व नाहीये, काहीच मोल नाहीये. तुकारामांच्या जीवनाविषयी तुम्हाला काही गोष्टी माहिती असतील तर अत्यंत श्रीमंती आधी त्यांच्याकडे होती, मात्र तितकंच दारिद्र्य नंतर त्यांनी उपभोगलं. त्यांच्या आयुष्यात अनेक चढ उतार आले, पहिले अनेक जवळच्या लोकांचे मृत्यू त्यांना पाहावे लागले, त्यामुळे त्यांचे प्रत्येक अभंग हा अनुभवातून स्फुरलेला होता आणि म्हणूनच आजच्या काळातही तो आपल्याला रिलेट करणारा आहे. तुकोबांची अभंग गाता म्हणजेच सर्वस्पर्शी जीवनच, त्यांचे अभंग म्हणजे अक्षर वाङ्मय, त्यांची प्रत्यक्ष अनुभूती म्हणजे त्यांचं हे भावकाव्य. या काव्यातील गोडवा आणि भाषेतील रसाळता अतुलनीय आहे. कन्या सासुरासी जाई मागे परतुनी पाहे, तैसे झाले माझ्या जीवा किंवा भेटीसी केशवा, चुकलिया माय बाळ हुरहुर पाहे जीवना, वेगळी मासोळी तैसी तुका तळमळी, विठ्ठलाची लागलेली ओढ आणि या ओढीनं तुकोबांना लागलेली व्याकुळता किती सहज सुंदर उदाहरणामधून त्यांनी स्पष्ट केली आहे आणि म्हणूनच त्यांचे अभंग आजही थेट हृदयाला भिडतात. टाळ मृदुंगाच्या भजनात जसे सर्व वारकरी विठोबामय होतात तसेच हे अभंगवाणी ऐकताना आपण होतोय. तेव्हा चला पुन्हा एकदा मंत्रमुग्ध करणारा अभंग येतोय तुमच्या भेटीला, ऐकूयात क्लासिक रेडिओ शो मधून.

क्लासिक रेडिओ शो मध्ये मी आरजे प्रगती आज इथेच थांबतीये. पुन्हा भेटणार आहोत पुढच्या नव्या भागात. आजचा आपला क्लासिक रेडिओ शो होता तुकोबांच्या अभंगवाणीचा. आजचा आपला क्लासिक रेडिओ शो कसा वाटला हे तुम्ही आम्हाला व्हॉट्सअप करून सांगू शकता. आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 9970500900. पुन्हा भेटूयात नवीन भागात. तोपर्यंत नमस्कार. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा। 12वीची परीक्षा दिलीय, MSTCET परीक्षा ही दिलीय, आता ऍडमिशन प्रक्रिये संदर्भात संभ्रम आहे?
1: काळजी नको, धाराशिव जिल्ह्यातील एकमेव महाराष्ट्र राज्याचं सीईटी कक्ष तेरणा इंजिनिअरिंग कॉलेज इथे असून या कक्षामार्फत प्रवेशासाठी आवश्यक डॉक्युमेंट्स, कालावधी, प्रक्रिया समजून घेण्यासाठी तज्ज्ञ मार्गदर्शकांमार्फत विभागीय सुसंवाद कार्यक्रमाचं शुक्रवार दिनांक 5 जून रोजी सकाळी 11 वाजता आयोजन केलं आहे।
0: MSTCET परीक्षा दिलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी कॅप राऊंड समजून घेण्यासाठी अवश्य सहभागी व्हावं। नोंदणीसाठी आजच संपर्क करा। मोबाईल 94219 78 078, मोबाईल 97640 49 169, आणि 86 98 65 20 65।
1: कॅप प्रक्रिया विभागीय सुसंवाद कार्यक्रम 5 जून रोजी सकाळी 11 वाजता होणार असून सर्व विद्यार्थ्यांनी नोंदणी करून अवश्य सहभागी व्हावं असं आवाहन प्राचार्य डॉक्टर व्ही माणेसर यांनी केलं आहे।
0: स्थळ तेरणा इंजिनिअरिंग कॉलेज, सोलापूर रोड, धाराशिव।

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

0: बारावीची परीक्षा दिली आहे, एमएसटी सीईटी परीक्षाही दिली आहे, आता ऍडमिशन प्रक्रिये संदर्भात संभ्रम आहे।
1: काळजी नको, धाराशिव जिल्ह्यातील एकमेव महाराष्ट्र राज्याचं सीईटी कक्ष तेरणा इंजिनिअरिंग कॉलेज इथे असून या कक्षामार्फत प्रवेशासाठी आवश्यक डॉक्युमेंट्स, कालावधी, प्रक्रिया समजून घेण्यासाठी तज्ज्ञ मार्गदर्शकांमार्फत विभागीय सुसंवाद कार्यक्रमाचं शुक्रवार दिनांक 5 जून रोजी सकाळी 11 वाजता आयोजन केलं आहे।
0: एमएसटी सीईटी परीक्षा दिलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी कॅप राऊंड समजून घेण्यासाठी अवश्य सहभागी व्हावं। नोंदणीसाठी आजच संपर्क करा, मोबाईल 94219 78 078, मोबाईल 97640 49 169 आणि 86 98 65 20 65।
1: कॅप प्रक्रिया विभागीय सुसंवाद कार्यक्रम 5 जून रोजी सकाळी 11 वाजता होणार असून सर्व विद्यार्थ्यांनी नोंदणी करून अवश्य सहभागी व्हावं असं आवाहन प्राचार्य डॉक्टर व्ही माणेसर यांनी केलं आहे।
0: स्थळ तेरणा इंजिनिअरिंग कॉलेज, सोलापूर रोड, धाराशिव।

गीत सर्वांची जातील तेथे पसरवतील गंध त्यांच्या सूर आणि तालाचा. गीत करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीत ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

0: बारावीची परीक्षा दिली आहे, एमएसटी सीईटी परीक्षाही दिली आहे. आता ऍडमिशन प्रक्रिये संदर्भात संभ्रम आहे.
1: काळजी नको, धाराशिव जिल्ह्यातील एकमेव महाराष्ट्र राज्याचं सीईटी कक्ष तेरणा इंजिनिअरिंग कॉलेज इथे असून या कक्षामार्फत प्रवेशासाठी आवश्यक डॉक्युमेंट्स, कालावधी, प्रक्रिया समजून घेण्यासाठी तज्ज्ञ मार्गदर्शकांमार्फत विभागीय सुसंवाद कार्यक्रमाचं शुक्रवार दिनांक 5 जून रोजी सकाळी 11 वाजता आयोजन केलं आहे.
0: एमएसटी सीईटी परीक्षा दिलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी कॅप राऊंड समजून घेण्यासाठी अवश्य सहभागी व्हावं. नोंदणीसाठी आजच संपर्क करा. मोबाईल 94219 78 0 78, मोबाईल 97640 49 169 आणि 86 98 65 20 65.
1: कॅप प्रक्रिया विभागीय सुसंवाद कार्यक्रम 5 जून रोजी सकाळी 11 वाजता होणार असून सर्व विद्यार्थ्यांनी नोंदणी करून अवश्य सहभागी व्हावं असं आवाहन प्राचार्य डॉक्टर व्ही माणेसर यांनी केलं आहे.
0: स्थळ तेरणा इंजिनिअरिंग कॉलेज, सोलापूर रोड, धाराशिव.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा आनंदी राहा.

0: शुभ दुपार श्रोते हो, गुड आफ्टरनून. दुपारचे 1:21 होत आहेत, जरासं यायला उशीर झाला आहे, पण आपल्या आवडीच्या आणि लोकप्रिय कार्यक्रमामध्ये मी आरजे प्रगती पुन्हा एकदा हजर झाली आहे. सर्व श्रोतांचं स्वागत करते आपल्या आवडीच्या आणि लोकप्रिय कार्यक्रमामध्ये, ज्याचं नाव आहे व्हॉट्सअप फरमाईश गाणी हा कार्यक्रम. आणि ज्या श्रोत्यांच्या फरमाईशी काल राहिल्या असतील, आज नक्कीच त्यांच्या फरमाईश पूर्ण करूयात. आणि ज्या नवीन श्रोते आहेत, त्यांना देखील आज आपण ॲड करूयात आजच्या कार्यक्रमामध्ये. तर सुरुवात करूया, जास्त वेळ न घेता सुरुवात करते कारण की वेळ झाला आहे भरपूर. तर पहिलीच फरमाईश, ज्यांची बुधवार टू बुधवार फरमाईश असते, अशा आपले श्रोते आहेत अनंत कुलकर्णी सर, दौंड पुणे महाराष्ट्र येथून. अभिजित यांच्या आवाजात एक गीत ऐकायचं आहे, सुंदर असं गीत आहे, काय म्हणतात ऐकूया. त्यांनी व्हॉइस देखील पाठवला आहे.
1: शुभ दुपार आरजी प्रगतीताई, नमस्कार. रेडिओ तीर्णा ऐकणाऱ्या सर्व मित्रांना नमस्कार आणि राम राम. तर आज आहे बुधवार, माझ्या हक्काचा वार. मी आज गाणं ऐकणार आहे आणि सर्व मित्रांना ऐकवणार आहे. या गाण्यामध्ये माझे मित्र सर्व सामील होतील. सर्वप्रथम अमोल कांबळे, समाधान कदम, हिरावन खेराडी, दत्ता कदम, ओम प्रकाश गीते, रफिक इनामदार, रशीद इनामदार, त्यानंतर कुबेर मस्के, अशोक शिंदे, मोहम्मद अत्तार, विजय पाटील, सैपान शेख, अर्चना जोशीजी, राजकुमार माने, राक्षी मामा, त्यानंतर दारपरचे बडी आबा, दारपरचे सर्व महिला मंडळ, प्रकाश बोबडे, शशिकांत कांबळे, तुकाराम कांबळे आणि सर्व मित्र गाणी एन्जॉय करतील. नमस्कार, मी अनंत कुलकर्णी, दौंड या ठिकाणी.
0: चला सुरुवात करूयात अनंत कुलकर्णी सरांच्या सुंदर अशा गीतांनी, रक्षक या चित्रपटातील गीत.

चला बोलूयात पुढच्या फरमाईशकडे. पुढची फरमाईश सत्यम तौर हॉस्टेल मित्र सापनाई तालुका कळंब जिल्हा धाराशिव. हॉस्टेल मित्र पार्टीसाठी बेरण गाणं इयत्ता 10वी ग्रुप आमचे मित्र रितेश मोराळे असं त्यांनी पाठवलं आहे. तर सकाळपासून बघत होतो असं काहीतरी म्हणतात ते. तर धाराशिव तेरणा एफ एम एक नंबर फरमाईश असं म्हणतात. आपलं धाराशिव तेरणा एफ एम नंबर एक फरमाईश. थँक्यू सो मच सर. आणि आय थिंक सो तर 10वीमध्ये आहेत आणि एक नवीन ट्रेंडिंग सॉन्ग चालू आहे बैरण. तर आज त्यांना तेच गीत ऐकायचं आहे. ऐकूयात सत्यम तौर हॉस्टेल मित्र सापनाई तालुका कळंब जिल्हा धाराशिव. आणि खास पार्टी आहे हॉस्टेल मित्र पार्टीसाठी रितेश त्यांचे मित्र आहेत रितेश मोराळे सर. ऐकूयात या सरांची ही सुंदरशी व्हॉट्सअप फरमाईश.

तर हे सर्व मित्र आहेत सत्यम तौर, कृष्णा तौर, शिवम तौर, रविकांत पवार. हे सर्व मित्रांना हे आज गीत ऐकायचं होतं. आज पहिल्यांदाच त्यांनी फरमाईश देखील पाठवली. थँक्यू सो मच. असंच ऐकत चला आणि आनंद घेत चला रेडिओ त्यांना 90.4 FM. तर यानंतरची फरमाईश देखील छान अशा गीतासाठी. श्रोते आहेत आपले वन्स अपॉन अ टाईम इन मुंबई या चित्रपटातील गीत पाठवणारे श्रोते आहेत अमित चौधरी मंथन अरणी यवतमाळ इथून आपले नियमित श्रोते आहेत. सरांना देखील आज हे सुंदरसं गीत ऐकायचं आहे. राहत फतेह अली खान यांचा आवाज आहे. सुंदर आणि लोकप्रिय ठरलं गीत आहे. प्रीतम यांचं म्युझिक, इर्शाद कमीर यांचं गीत. आनंद घेऊयात वन्स अपॉन अ टाईम इन मुंबई या चित्रपटातील गीताचा. ऐकूयात अमित चौधरी सरांची व्हॉट्सअप फरमाईश.

0: सर्व श्रोत्यांना ओमप्रकाश गित्ते तळणी तालुका अंबाजोगाई जिल्हा बीड येथून सर्वांना राम राम व शुभ दुपार. आजचा क्लासिक रेडिओ कार्यक्रम फारच भारी झाला. लता दिदीचा आवाज, तुकाराम महाराजांचे अभंग आणि आपल्या गोड आवाजाने सादर करणाऱ्या आपल्या आर्ज प्रगती मॅडम, खात्रीवेणी संगम फारच छान झाला. आज आम्हाला आजच्या कार्यक्रमातून आम्हाला पांडुरंग परमात्म्याचे दर्शन झाले व आम्हीच आज पंढरपूरमध्ये आहोत की काय असे वाटत होते. हा कार्यक्रम फारच छान झाला, याचे श्रेय सर्व आपल्या मॅडमलाच जाते. धन्यवाद.
1: थँक्यू सो मच ओमप्रकाश गित्ते सर. असंच प्रेम करत रहा आणि ऐकत रहा रेडिओ 90.4 FM. तर आज बऱ्याच दिवसांनी सरांचा व्हॉइस देखील ऐकून मला खूप छान वाटलं. तर ओमप्रकाश गित्ते सर देखील आवाजावरून लगेच म्हणतात काय झालं, आज आवाज वेगळा येतो आहे. आणि जसंच आपल्या खुणे सरांनी देखील विचारलं, तर चला आता थोडासा मूड फ्रेश करते, कारण की खूपच वेगळा भौतिक असा थकल्यासारखा आवाज येतो की काय माझं असं मला वाटतंय. तर यानंतरची फरमाईश पूर्ण करूयात. अजय जाधव सांगलीवरून बोलत आहेत. आज मित्रांसोबत बाहेर फिरायला आलो आहे. सरांची खरं तर काल फरमाईश होती. सर सॉरी म्हणते, काल फरमाईश पूर्ण नाही करता आली, खूप दिवसांनी फरमाईश पाठवत आहेत सर. मी माझ्या पाटलींसोबत असलेले का सर तुम्ही? माझ्या पाटलीं पत्नीला, ओके, माझ्या पत्नीला सोबत घेऊन आलो आहे. आलो नाही मॅडम म्हणून ती जरा रुसली आहे. ओके, तिचा रुसवा काढण्यासाठी मला एक गीत त्यांच्यासाठी डेडिकेट करायचं आहे. ओके, तर रेश्माताईंसाठी हे खास गीत ऐकायचं आहे. तर ताई असं नाराज होऊ नका, नेक्स्ट टाईम नक्कीच सर तुम्हाला घेऊन जातील असं मी आशा करते सर तुमच्याकडून. आणि खास

सरांनी रेश्मताईंसाठी फरमाइश पाठवली आहे. सुंदर असं गीत आहे, हम तुम्हारे हे सनम या चित्रपटातील गीत पाठवलं सरांनी. तर रेश्मताई नाराज न होता, नक्कीच नेक्स्ट टाईम अजय सर तुम्हाला घेऊन बाहेर जातील, प्रॉमिस करा सर. हे तुम्ही गाण्यातूनच मी सांगते की तुम्ही नक्की नेक्स्ट टाईम त्यांना घेऊन जाल. ऐकूयात अजय जाधव सरांची व्हॉट्सअप फरमाइश.

पुढची फरमाइश घेऊयात. नसीब या चित्रपटातली फरमाइश. एक वर्ष झालं आहे असं म्हणतात आपले श्रोते कुणाल लाकाळ सर, जे म्हणतात मॅडम हाय मॅडम, एक वर्ष झाले फरमाइश पाठवली नाही आहे, तर आज माझी नक्कीच फरमाइश पूर्ण करा. इतक्या दिवसानंतर मी फरमाइश पाठवली आहे. कुणाल लाकाळ मेडसिंगा येथून आहेत आपले श्रोते. नसीब या चित्रपटातलं गीत त्यांना ऐकायचं आहे. बाबुल सुप्रियो यांचा आवाज आहे आणि नदीम श्रवण यांचं म्युझिक आणि समीर यांचं गीत. हे देखील गीत आपण आय थिंक सो जास्त वेळेस नाही ऐकले. नसीब या चित्रपटातील दुसरं गीत आता आपण ऐकतो, तर ऐकूयात कुणाल सरांची व्हॉट्सअप फरमाइश.

चला यानंतरची फरमाईश पूर्ण करते. राम अवतार या चित्रपटातले गीत श्रीदेवी सनी देओल दिसतात पडद्यावरती आणि लता मंगेशकर आणि मोहम्मद अजीज साहेबांचा आवाज आहे. यल्पींचं म्युझिक, आनंद बक्षी यांचं गीत. प्रत्येक वेळेस आपण जेव्हा ट्रॅक्टरवरती जातो ना तेव्हा हे गाणं आपल्याला ऐकायला भेटतं. तर असंच गीत आहे लोकप्रिय ठरलेलं राम अवतार या चित्रपटातील. श्रोते आहेत आपले दत्तात्रय बागल दारफळ सिन्हा माढा आणि त्यांचा मित्र शुक्राचार्य बारबोले सर. ऐकवा दोघांची ही सुंदर अशी व्हॉट्सअप फरमायश.

चला छान असं गीत पुढची फरमाईश घेऊयात. प्रगतीताई नमस्कार, अंकुश माळी इलेक्ट्रिकल लातूर, मी नवीन श्रोता आहे, मला आज गीत ऐकायचं आहे ते सांगतात आणि गेल्या आठवड्यापासून प्रयत्न करत आहे परंतु फरमाईश पूर्ण नाही झाली आहे, तर आय एम रेली सॉरी म्हणते पण सर आज नक्कीच फरमाईश पूर्ण करते आहे. त्यांना जे गीत ऐकायचं आहे, सुंदर असं गीत आहे, मोहम्मद रफी यांच्या आवाजातील गीत आहे, शमी कपूर आणि साधना सरगम दिसतात पडद्यावरती, चित्रपट आहे राजकुमार, सुंदर गीत आहे, आकाशवाणीवर सारखं ऐकायचं आहे. तुमने पुकारा और हम चले आए, जान हतेली परली आए, असंच गीत आहे. ऐकूयात आणि आनंद घेऊयात या सुंदरशा गीताचा.

0: जरा कुछ तो बोलो।
1: तुमने पुकारा और हम चले आए जान।

चला, यानंतरची फरमाइश देखील छान अशा सुपरहिट चित्रपटातील गीतासाठी एक दुजे केली आहे. या चित्रपटातील गीत आहे, श्रोते आहेत आपले रेडिओ तरणाचे, आपले जे श्रोते आहेत बऱ्याच दिवसानंतर फरमाइश पाठवत आहेत, ते म्हणजेच ते जे मला म्हणतात की रेडिओ तरणाच्या लता मंगेशकर यांना खूप खूप नमस्कार. नमस्कार सर, थँक्यू सो मच, फार दिवसांनी फरमाइश पाठवत आहे. आज मला एक दुजे केली आहे चित्रपटातील गीत ऐकायचं आहे, रांगोळी होरून, माजी सरपंच अनिल शिरोळकर, छोटे सगळे छोटे श्रोते, ओविद्या शिरोळकर, तक्षवी शिरोळकर, सावली रिया, कृष्णराज, आद्विका आणि सानिका चेतन हे देखील सरांसोबत आज आहेत. तर आज त्यांना हे गीत ऐकायचं आहे. तर तसंच आपले एक नियमित श्रोते आहेत, फरमाइश नाही पाठवत पण ते माझे खूप फॅन आहेत असं सांगितलं आहे, ज्यांची आज पहिल्यांदाच फरमाइश आठली होती, ते सांगतात की हाय मॅडम, तुमचा आवाज माझ्या हत्याला खूप आवडतो. म्हणजे आत्ता ज्यांची आपण बैरन ही फरमाइश पूर्ण केली, असे श्रोते म्हणजे सत्यम तौर, कृष्णा तौर, शिवम तौर हे जे होतं आहे त्यांनीच फरमाइश पाठवली आहे, फरमाइश पाठवली होती, त्याच्यामध्येच त्यांनी सांगितलं की माझ्या हत्याला तुमचा आवाज खूप आवडतो, तुमच्या आवाजात एक गाणं ऐकायचं होतं त्यांना देखील, पण त्या आता सध्या शेतामध्ये काम करतात ताई, त्या ताई म्हणजे सरस्वती पवार ताई, त्यालाही वाचतील त्या असं शेतामध्ये आहेत म्हणे त्या. तर नक्कीच एक गाणं त्यांच्यासाठी नक्कीच ट्राय करेन सर. ते दररोज रेडिओ तरण ऐकतात आणि तुमच्या फॅन देखील आहेत, राहणार वाघोळी तालुका कळंब जिल्हा धारशिवेतून. थँक्यू सो मच. तर ऐकूयात आपले जे श्रोते आहेत, आपले नियमित श्रोते पण आज बऱ्याच दिवसानंतर फरमाइश पाठवणारे, शिरोळकर सर, अनिल शिरोळकर सर आणि सर्व छोट्या कंपनींची व्हॉट्सअप फरमाइश.

यस्मिता आणि लता मंगेशकर यांच्या आवाजातील हे सुंदर संगीत पुढची फार्म आयुष्य 90s सुपरहिट ठरलेला चित्रपट म्हणजेच दिल तो पागल है. आणि या चित्रपटातील गीत ऐकायचं आहे आपले श्रोते आहेत जे आहेत अरुण कदम, तालुका माजलगाव, राहणारा कोथरूळ. एकदा सरांनी फरमाईश याच्याआधी न पाठवता त्यांनी मला सांगितलं होतं की प्रगतीताई तुम्ही लोकांच्या आवडीची गीतं लावता, आज आम्हाला तुमच्या आवडीचं गीत ऐकायचं आहे असं देखील त्यांनी सांगितलं. पण त्यावेळेस मला जमलं नव्हतं, पण आज सरांनी फरमाईश पाठवली आहे. जगदंब टूर्स अँड ट्रॅव्हल्स जालना, कृष्णा राठोड यांची फरमाईश त्यांनी पाठवली आहे. तर नक्की सर फरमाईश पूर्ण करते आपल्या मित्राची. ऐकूयात सरांनी पहिल्यांदाच फरमाईश पाठवली आहे. थँक्यू सो मच सर. असंच कनेक्ट रहा आणि ऐकत रहा रेडिओ 90.4 FM. ऐकूयात कृष्णा राठोड सर आणि अरुण कदम सरांची व्हॉट्सअप फरमाईश.

चला या नंतरची फरमाईश ऐकूयात. असं सुंदर असं गीत आहे छोटी मियाँ बडे मियाँ या चित्रपटातील गीत, समीर यांचं गीत, विजय शाह यांचं म्युझिक, आणि खूप छान गीत आहे ज्यामध्ये बडे मियाँ आहेत बिग बी अमिताभ बच्चन, छोटे मियाँ आहेत चीची अर्थात गोविंदा, आणि त्यांच्यासोबत दिसतात द गॉर्जियस माधुरी दीक्षित यांचं हे सुंदर असं गीत आहे, छान असं गीत आहे. आनंद घेऊयात पुन्हा एकदा या सुंदर अशा गीताचा. श्रोते आहेत सुरोसे लोणी काळभोर पुण्यातून, विजय सुरोसे सरांची बऱ्याच दिवसानंतर फरमाईश ऐकूयात, आनंद घेऊयात त्यांच्या या सुंदर अशा व्हॉट्सअप फरमाईशीचा.

चला, बड़े मियाँ छोटे मियाँ या चित्रपटातील गीत पुढची फरमाईश. खास आज संकष्ट चतुर्थी आहे, त्यानिमित्त आलेली आहे आपले गुळपुळीचे जे श्रोते आहेत, आकाश चिकणे, शंकर गोरे, विजय गोरे, राहुल चिकणे, राजेंद्र भोसले, द्राक्ष बागायतदार गुळपुळी मित्रमंडळ आकाश चिकणे. आज त्यांना गीत ऐकायचं आहे, गणपतीचं गीत आहे ते ऐकायचं आहे. असंच एक गीत गणपतीचं संकष्ट चतुर्थी आहे, त्यामुळे श्रोत्यांना ऐकायचं आहे. आपले नियमित श्रोते गजानन कावरके, मुक्काम वॅड, तालुका रिसोड, जिल्हा वाशिम येथून, तर त्यांना देखील आज असंच हे सुंदरसं गीत ऐकायचं आहे. आणि त्यांचा मुलगा शिवम कावरके हे देखील त्यांच्यासोबत आहेत, आणि त्यांचा मित्रपरिवार देखील हे गाणं ऐकू इच्छितो असं त्यांनी सांगितलं आहे. ऐकूयात गजानन कावरके सर, मुक्काम वॅड, रिसोड, जिल्हा वाशिम येथून. आणि तसंच नियमित श्रोते आहेत लक्ष्मण काशीद, महेश जाधव, दाजी, शंकर गोरे, विजय गोरे, आकाश चिकणे, गुळपुळी यांची व्हॉट्सअप फरमाईश.

चला यानंतरची फरमाइश असाच सुंदर सुपरहिट ठरलेला चित्रपट खुदा गवा या चित्रपटातलं गीत मोहम्मद अजीज आणि अलका याज्ञिक यांचा आवाज आहे. तर तेच गीत ऐकायचं आहे. आपले श्रोते जे आहेत नियमित श्रोते आहेत रोहिणी सचिन वायदंडे राहणार देगाव तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर येथून सत्यम शिवम ही मुलं आहेत असं त्यांनी सांगितलं आहे. आणि आय थिंक सो मला वाटलं ताई की फरमाइश काल झाली आहे कारण की मी पाठवले होतो बहुतेक पण माझ्या मला नंतर आठवलं की नाही नाही तुमचं गाणं झालं तर घेते आज खुदा गवा या चित्रपटातील त्यांना गीत ऐकायचं आहे. तर ऐकवत रोहिणीताईंची व्हॉट्सअप फरमाइश.

आपण एकदा हात रेडिओ त्यांना 90.4 FM आपली माणसं आपला आवाज यानंतरची फरमाईश बऱ्याच दिवसानंतर कवी सरांची फरमाईश आली आहे. आज त्यांनी बऱ्याच दिवसानंतर फरमाईश पाठवली आहे. अनाळा तालुका परंडा ते म्हणतात आज मला गाणं ऐकायचं आहे. माय नेम इज खान या चित्रपटातील गीत आहे. आणि ऐकणारे सोबत मित्र देखील आहेत डॉक्टर राजन परळीकर सर, तसंच डॉक्टर कुदळे सर, चिरंजीव सार्थक, चिरंजीव संकेत, विष्णू रणदिवे, माने भैया, तसेच माझा मुलगा डॉक्टर अयान कबीर हे देखील आज कार्यक्रमात सामील आहेत असं म्हणतात. तर थँक्यू सो मच सर. नक्कीच तुमच्या आवडीची फरमाईश नक्कीच पूर्ण करूयात. ऐकूयात नियमित श्रोते कबीर सर आणि त्यांच्या सर्व फॅमिलीची, मित्रपरिवाराची व्हॉट्सअप फरमाईश.

यानंतरची फरमाईश पूर्ण करते आहे. आपले नियमित श्रोत आहेत पुण्यावरून संतोष हसबे सर स्वारगेट पुणे येथून. आज बऱ्याच दिवसानंतर त्यांची देखील फरमाईश आली आहे, ते नक्कीच पूर्ण करते. सरांचं देखील आज वेगळं गीत आहे आणि ते गीत गायलं आहे स्वप्नील यांनी. छान असं गीत आहे. थँक्यू सो मच सर. ऐकूया संतोष हसबे सर स्वारगेट पुणे यांची व्हॉट्सअप फरमाईश.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM. यानंतरची फरमाईश देखील पहिल्यांदा गीत आपल्या रेडिओ तेरण्यावरती आपण प्रसारित करणार आहोत. सर्व धाराशिवकर ऑल टीम आहे आणि जे आपले आर्या इन्फ्रा सोलार सिस्टीम धाराशिव ऑल टीम, चंद्रकांत रोटे सर, शिवाजी पांचा, संजय भिसे, प्रणव कांदे, विपिन कुमार, आकाश काळे, तर आज त्यांनी फरमाईश पाठवली आहे बऱ्याच दिवसानंतर. एक वेगळं गीत आज आपण ऐकणार आहोत, तर आनंद घेऊया त्या सुंदरशा गीताचा. ऐकूयात आपले नियमित श्रोते आर्या इन्फ्रा सोलार सिस्टीम धाराशिव ऑल टीम यांची व्हॉट्सअप फरमाईश.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. यानंतरची फरमाईश पूर्ण करूयात. श्रोते आहेत, नाव म्हणतायत मोकाम पोस्ट पिंपरखेड तालुका परंडा जिल्हा धाराशिव, संभाजीराजे वाघमोडे, परमेश्वर माने, जनार्दन नाईकवाडी, आकाश शिंदे, खाजा हनुरे, नारायण थोरात, दत्तात्रय वाळुंजकर, जिकरे इलेक्ट्रॉनिक्स परंडा. तर असताना चलते चलते या चित्रपटातील गीत ऐकायचं आहे, जावेद अख्तर यांचं गीत, अभिजित भट्टाचार्य आणि अलका याज्ञिक यांचा आवाज, आदेश श्रीवास्तव यांचं म्युझिक आहे. सुंदर असं गीत आहे, ऐकूयात. आपले नियमित श्रोते आहेत पिंपरखेड तालुका परंडा जिल्हा धाराशिवेतून संभाजीराजे वाघमोडे सर आणि त्यांच्या मित्रपरिवाराची व्हॉट्सअप फरमायशी.

या आनंदाची फरमाईश पूर्ण करते. आपले नियमित श्रोते आहेत, पण बऱ्याच दिवसानंतर दादांची फरमाईश आली आहे. शिवाजी रेडे दादा, चंद्रकांत गजगे, करकम, पंढरपूर जिल्हा सोलापूर येथून, ते म्हणतात की आज त्यांना हिरा पन्ना या चित्रपटातील गीत ऐकायचं आहे. खरं तर हे गीत आजकाल खूप ट्रेंडिंगमध्ये ठरत आहे आणि सर्वांनाच ते गीत फार आवडतं आहे. तर ऐकूयात शिवाजी रेडे दादा आणि चंद्रकांत गजगे सर, करकम, पंढरपूर यांची व्हॉट्सअप फरमाईश.

हिरा पन्ना या चित्रपटातले सुंदर असं गीत, पुढची फरमाईश मंगळवार टू मंगळवारचं पण सरांची राहून गेली माझ्याकडून फरमाईश, असे आपले श्रोते रंगनाथ क्षीरसागर सिद्धेश्वर नगर लातूर येथून लिहित आहेत. आजचं क्लासिक रेडिओ शोमध्ये तुकारामांचे अभंग हा कार्यक्रम जरा हटके होता, खूपच आवडला. दिदी काल फरमाईश पाठवली होती पण पूर्ण नाही झाली आहे, फरमाईश पाठवत आहे आता. आदमी खिलोना आहे या चित्रपटातील गीत ऐकायचं आहे, पंकज उदास आणि अलका याज्ञिक यांचा आवाज आहे. त्यांच्यासोबत आहे चतुराबाई, दैवशला, गणेश, सुरेश, अनुज, अलोक, श्लोक, शिवम व समस्त क्षीरसागर परिवार लातूर येथून. तर सर आज तुमची फरमाईश पूर्ण करते, नक्कीच काल राहून गेले. ऐकूयात रंगनाथ क्षीरसागर सर आणि त्यांच्या सर्व मित्रपरिवाराची, फॅमिलीची व्हॉट्सअप फरमाईश.

चला येण्याची फरमाईश ऐकूयात. आपले नियमित श्रोते आहेत सुनील श्रीमंतराव ढेकणे सर, गायत्री ॲटो वर्क्स, श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक लातूर येथून आपले नियमित श्रोते आहेत. सरांना आज गीत ऐकायचं आहे, ते म्हणजे गाईड या चित्रपटातील गीत. किशोरदा आणि लता मंगेशकरांचा आवाज ताई हे सदाबहार आणि अजरामर गाणं माझ्यासाठी आणि सर्व श्रोतांसाठी नक्की प्रसारित करा. आजही या गाण्याची मधुरता आणि शब्द मनात आनंद घेतात आणि देतात देखील. आपल्या सुंदर कार्यक्रमासाठी मनपूर्वक धन्यवाद. सुनील श्रीमंतराव ढेकणे सर ऐकूयात. सरांची नियमित श्रोते आहेत आपले, यांची व्हॉट्सअप फॉर मायश, जे गीत आहे गाईड या चित्रपटातील.

आपण एकदा आहात रेडिओ उत्तीर्ण 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, आणि दुपारचे वाजतात 3 आणि यानंतरची फरमाईश आहे मंगवा टू मंगवाजांची फरमाईश असते, पण राहून गेली काल सरांची फरमाईश घ्यायची मला, सॉरी सर, सुदर्शन पाटील सर. आणि खरं तर एक दुःखद घटना त्यांच्या घडली आहे, ती म्हणजे फोटो देखील पाठवले सरांनी, झाडाविना ढग गेले, ढगाविना पाणी गेले, पाणीविना शेती गेली, शेतीविना समृद्धी गेली, समृद्धीविना हवालदिल झालो, इतके सारे अनर्थ वृक्षतोडीने केले. निसर्ग हा म्हणू कोपला जाणीव म्हणून त्याची ठेवा, निसर्ग हा म्हणू कोपला जाणीव त्याची ठेवा, त्यासाठी संदेश झाडे लावा, झाडे जगवा. मी सुदर्शन पाटील, शेळशिंगे, तालुका माढा, आमच्या डाळिंब बागेच्या आणि केळी बागेची काल रात्री पाऊस आणि चक्रीवादळ आलं होतं, खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. निसर्गराजा, खरं तर हे अचानक खूप दुर्घटना होतात, भरपूर नुकसान हे आपल्या शेतकरी बांधवांचं होत असतं, पण ते म्हणतात आमचे बंधू राज योगेश पाटील यांची ही डाळिंबीची बाग खूप भावाने खूप कष्ट देखील केले होते, वहिनींनी देखील तसेच कष्ट केले होते म्हणतात. सर, निसर्गाला आपण खरं तर सांगू शकत नाही, अशा गोष्टी होऊन जातात आणि त्यामधून नक्कीच कुठेतरी ते दुःख विसरून आपण पुन्हा एकदा नवीन प्रयत्न केला पाहिजे. आणि त्याला खरं तर एवढंच म्हणायला पाहिजे की नेहमी शेतकरी बांधव जो आहे तो नेहमी म्हणत असतो देवा काळजी रे, आणि त्या देवाला काळजी आहेच आपल्या शेतकरी बांधवांची. तर हे जे झालं आहे ते खरंच खूप दुःखद आहे सर, पण नक्कीच याच्यातून मार्ग काढून आपण सर्वच शेतकरी बांधव जे आहात ते पुढे जाणार आहात, आणि खास त्यांच्या आवडीचं जे गीत आहे सुरेश वाडकर आणि अनुराधा पौडवाल यांच्या आवाजातील अरे संसार संसार या चित्रपटातील गीत त्यांना ऐकायचं आहे. ऐकूयात आपले नियमित श्रोते जे आहेत सुदर्शन पाटील, शेडशिंगे, तालुका माढा यांची व्हॉट्सअप फरमाईश.

चला 3:09 होत आहेत आणि वेळ झाली टाटा बाय बाय म्हणण्याची. बरीच फरमायशी आणखीन देखील राहिलेल्या आहेत, तर सॉरी म्हणते जास्त वेळ त्यांच्या फरमायशी पूर्ण नाही करता आल्या त्यांच्या. तर जाता जाता आपले जे श्रोता आहेत, रणजित राऊत राहणार पाठोदा जिल्हा बीड, एसटी महामंडळामध्ये मेकॅनिकल विभागात कार्यरत असून आणि त्यांचा लॉन्ड्रीचा व्यवसाय देखील आहे. पत्नी आहे सारिका रणजित राऊत, यांचा देखील बर्थडे आहे आणि त्यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा रेडिओ उत्तीर्णाकडून देखील सर. आणि त्यांच्या आयुष्यात नेहमी आनंद, उत्तम आरोग्य, सुख आणि भरभराटी नांदो ही ईश्वरचरणी प्रार्थना करूयात. आणि गाणं नाही घेतलं आहे असं म्हणतात, पण आज नक्कीच सर तुमची गाणे घेते. माझ्या पत्नीसाठी खास भेट असेल. आपला श्रोता रणजित राऊत पाठोदा जिल्हा बीड येथून. नक्कीच सर फरमाईश पूर्ण करते. सुंदर असं गीत आहे आणि याच गीतासोबत मी आरजी प्रगती इथं थांबते. भेटूयात उद्या. ऐकत रहा, आनंदी रहा आणि काळजी देखील घेत रहा. आणि ज्या श्रोतांच्या राहिलेल्या आहेत फरमाईशी, तर आय एम रिअली सॉरी. भेटूयात उद्या. ऐकत रहा, आनंदी रहा, काळजी देखील घेत रहा.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा आनंदी राहा.

में आई झिलमिलाती जुगनू की बारात। सबके होठों पे

0: बारावीची परीक्षा दिली आहे, एमएसटी सीईटी परीक्षाही दिली आहे, आता ऍडमिशन प्रक्रिये संदर्भात संभ्रम आहे।
1: काळजी नको, धाराशिव जिल्ह्यातील एकमेव महाराष्ट्र राज्याचे सीईटी कक्ष तेरणा इंजिनिअरिंग कॉलेज इथे असून या कक्षामार्फत प्रवेशासाठी आवश्यक डॉक्युमेंट्स, कालावधी, प्रक्रिया समजून घेण्यासाठी तज्ज्ञ मार्गदर्शकांमार्फत विभागीय सुसंवाद कार्यक्रमाचं शुक्रवार दिनांक 5 जून रोजी सकाळी 11 वाजता आयोजन केलं आहे।
0: एमएसटी सीईटी परीक्षा दिलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी कॅप राऊंड समजून घेण्यासाठी अवश्य सहभागी व्हावं। नोंदणीसाठी आजच संपर्क करा, मोबाईल 94219 78 078, मोबाईल 97640 49 169 आणि 86 98 65 20 65।
1: कॅप प्रक्रिया विभागीय सुसंवाद कार्यक्रम 5 जून रोजी सकाळी 11 वाजता होणार असून सर्व विद्यार्थ्यांनी नोंदणी करून अवश्य सहभागी व्हावं असं आवाहन प्राचार्य डॉक्टर व्ही माणेसर यांनी केलं आहे।
0: स्थळ तेरणा इंजिनिअरिंग कॉलेज, सोलापूर रोड, धाराशिव। संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।
1: नमस्कार मित्रांनो, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। मित्रांनो, तेरणेची प्रेरणा या कार्यक्रमाच्या अंतर्गत आपण जाणून घेत असतो अशा सर्व विद्यार्थ्यांचा जीवन प्रवास, ज्यांनी तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयातून आपलं शिक्षण पूर्ण केलेलं असतं आणि आयुष्यात अशा पद्धतीने एका यशाच्या मार्गावर असतात की त्यांचा यशाचा हा प्रवास जो असतो तो आपल्यासाठी प्रेरणादायक असतो। याच पद्धतीनं आज आपण रेडिओ तेरणाच्या स्टुडिओमध्ये निमंत्रित केलेलं आहे आसमा युन्नुस सय्यद यांना। त्या मूळतः राहणाऱ्या उजनी तालुका औसा जिल्हा लातूर येथील आहेत आणि 2020 त्यांनी तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयातून MECSE मधून पासआउट केलेला आहे। त्याच्या अगोदरच

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

0: हा माझा धाकटा भाऊ आहे ना, अतिशय खटाळा आहे. कॉलेजमध्ये मार्कशीट फोटोशॉप करून बाबांना दाखवायचा. काल मी लाईट बिलावर झिरो अमाऊंट पाहिली, वाटलं याने नक्की फोटोशॉप केलं असेल, नाहीतर वीज बिल शून्य कसं येईल. विचारलं तर म्हणतो, दादा सगळी वरच्याची कृपा आहे, सोलर पॅनल आहेत ना. मी म्हटलं,
1: ओहो हे भारी आहे रे. पीएम सूर्यघर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा पीएम सूर्यघर .gov.in.

0: एमएससीईटी परीक्षा ही दिली आहे, आता ऍडमिशन प्रक्रिये संदर्भात संभ्रम आहे?
1: काळजी नको, धाराशिव जिल्ह्यातील एकमेव महाराष्ट्र राज्याचं सीईटी कक्ष तेरणा इंजिनिअरिंग कॉलेज इथे असून या कक्षामार्फत प्रवेशासाठी आवश्यक डॉक्युमेंट्स, कालावधी, प्रक्रिया समजून घेण्यासाठी तज्ज्ञ मार्गदर्शकांमार्फत विभागीय सुसंवाद कार्यक्रमाचं शुक्रवार दिनांक 5 जून रोजी सकाळी 11 वाजता आयोजन केलं आहे.
0: एमएससीईटी परीक्षा दिलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी कॅप राऊंड समजून घेण्यासाठी अवश्य सहभागी व्हावं. नोंदणीसाठी आजच संपर्क करा. मोबाईल 94219 78 078, मोबाईल 97640 49 169 आणि 86 98 65 20 65.
1: कॅप प्रक्रिया विभागीय सुसंवाद कार्यक्रम 5 जून रोजी सकाळी 11 वाजता होणार असून सर्व विद्यार्थ्यांनी नोंदणी करून अवश्य सहभागी व्हावं असं आवाहन प्राचार्य डॉक्टर व्ही माणेसर यांनी केलं आहे.
0: स्थळ तेरणा इंजिनिअरिंग कॉलेज, सोलापूर रोड, धाराशिव.
1: व्यावसायिक शिक्षण, स्वकमाईचं साधन.
0: तेरणा ITI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपर, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाइन प्रवेश सुरू.
1: आता यश तुमचं. संपर्क प्राचार्य तेरणा ITI, MIDC परिसर, धाराशिव. मोबाईल 82 75 92 59 00.
0: जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती, युवक, महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

0: बारावीची परीक्षा दिली आहे, एमएसटी सीईटी परीक्षाही दिली आहे. आता ऍडमिशन प्रक्रिये संदर्भात संभ्रम आहे.
1: काळजी नको, धाराशिव जिल्ह्यातील एकमेव महाराष्ट्र राज्याचं सीईटी कक्ष तेरणा इंजिनिअरिंग कॉलेज इथे असून या कक्षा मार्फत प्रवेशासाठी आवश्यक डॉक्युमेंट्स, कालावधी, प्रक्रिया समजून घेण्यासाठी तज्ज्ञ मार्गदर्शकांमार्फत विभागीय सुसंवाद कार्यक्रमाचं शुक्रवार दिनांक 5 जून रोजी सकाळी 11 वाजता आयोजन केलं आहे.
0: एमएसटी सीईटी परीक्षा दिलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी कॅप राऊंड समजून घेण्यासाठी अवश्य सहभागी व्हावं. नोंदणीसाठी आजच संपर्क करा. मोबाईल 94219 78 0 78, मोबाईल 97640 49 169, आणि 86 98 65 20 65.
1: कॅप प्रक्रिया विभागीय सुसंवाद कार्यक्रम 5 जून रोजी सकाळी 11 वाजता होणार असून सर्व विद्यार्थ्यांनी नोंदणी करून अवश्य सहभागी व्हावं असं आवाहन प्राचार्य डॉक्टर व्ही मानेसर यांनी केलं आहे.
0: स्थळ तेरणा इंजिनिअरिंग कॉलेज, सोलापूर रोड, धाराशिव.
2: अजय डोंट माइंड, लेकिन इतना अच्छा मौसम है और तुम इन बीमारियों के अलावा और कुछ नहीं सोचता. गुलफाम साहब के फैन हो, कोई शायरी वायरी नहीं आती क्या?
3: बिल्कुल आती है, सुनो.
2: सुना.
3: अर्ज है, दवा भी काम ना आए कोई दुआ ना लगे, दवा भी काम ना आए कोई दुआ ना लगे, मेरे खुदा किसी को प्यार की हवा ना लगे. आदाब.

0: फूल खिलते हैं, बहारों का समा होता है, ऐसे मौसम में ही तो प्यार जवां होता है। दिल की बातों को होंठों से नहीं कहते, ये फसाना तो निगाहों से बयां होता है।
1: व्यावसायिक शिक्षण, स्वकमाईचं साधन,
2: तेरणा ITI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपर, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाइन प्रवेश सुरू।
1: आता यश तुमचं। संपर्क प्राचार्य, तेरणा ITI, MIDC परिसर, धाराशिव। मोबाईल 82-75-92-59-00।
3: हा माझा धाकटा भाऊ आहे ना, अतिशय खट्याळ आहे। कॉलेज मध्ये मार्कशीट फोटोशॉप करून बाबांना दाखवायचा। काल मी लाईट बिलावर 0 अमाऊंट पाहिली, वाटलं याने नक्की फोटोशॉप केलं असेल, नाहीतर वीज बिल 0 कसं येईल। विचारलं तर म्हणतो, दादा सगळी वरच्याची कृपा आहे, सोलर पॅनल आहेत ना। मी म्हटलं, ओहो हे भारी रे। PM सूर्य घर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा PM सूर्यघर.gov.in।
2: श्रोते हो, आपला अन्नदाता आपला बळीराजा, बळीराजाच्या हाताला आता रेडिओ तीर्णाची साथ। शेती पद्धती, आधुनिक शेती आणि नवीन तंत्रज्ञान याविषयी परिपूर्ण माहिती ऐकूयात आमच्या शिवार वार्ता या कार्यक्रमात। ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तीर्णा 90.4 FM।
4: मंडळी नमस्कार। मंडळी, आजच्या शिवार वार्ता या कार्यक्रमात मी आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो। मंडळी, शिवार वार्ता या कार्यक्रमाच्या माध्यमातून शेतीविषयक विविध बाबी आपण जाणून घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत असतो। मंडळी, आपल्या शेती व्यवस्थापनामध्ये जर सगळ्यात महत्त्वाचा घटक जर आपण मानला तर तो पाणी व्यवस्थापनाच्या संदर्भात आपल्याला म्हणता येईल। आणि पाणी व्यवस्थापन जर आपल्याला व्यवस्थित करायचं असेल, आपल्याकडे जेवढं उपलब्ध पाणी आहे ते सर्व आपल्या शेती व्यवस्थापनामध्ये वापरायचं असेल, त्याच्यापासून अधिक उत्पादन जर आपल्याला घ्यायचं असेल, तर मंडळी आपल्याला जे नवीन प्रचलित पद्धती आलेल्या आहेत त्याच्यामध्ये ठिबक असेल, तुषार असेल, या सिंचन पद्धतींचा वापर करणं खूप गरजेचं आहे। आणि नवीन जी टेक्नॉलॉजी आलेली आहे त्याचा देखील वापर आपल्या शेतकरी बांधवांनी करून घेणं खूप गरजेचं झालेलं आहे। मंडळी, सर्वसाधारणपणे आपल्या भागामध्ये जे ठिबक सिंचन वापरलं जातं ते वापरत असताना शास्त्रीयदृष्ट्या त्याचा योग्य वापर होतो आहे की नाही, आणि जर शास्त्रीयदृष्ट्या त्याचा योग्य वापर होत असेल तर त्याचे अधिकचे फायदे कसे होतात, हे आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार आहोत। मंडळी, ठिबक सिंचन तंत्रज्ञान हे दाबावर चालणारे तंत्रज्ञान असून प्रत्येक ड्रिपरमधून एकसारखे पाणी मिळणे अपेक्षित आहे, परंतु शेतकरी ठिबक सिंचनाचा वापर फक्त पाणी देण्याचे एक साधन म्हणून करतात। ठिबक सिंचन संचाचे पूर्ण फायदे मिळवण्याकरता तांत्रिक पद्धतीने वापरण्याची खूप महत्वाची गरज सध्या वाटते आहे। ठिबक सिंचन संच बसविण्यापूर्वी सर्वात प्रथम आपल्याला शेतातील माती आणि पाण्याचे परीक्षण करून घेणं गरजेचं आहे। शेतीचे सर्वेक्षण व्यवस्थित करावे, त्यानुसार ठिबक सिंचनाचा आराखडा करावा। सर्वेक्षण म्हणजे शेताची फक्त लांबी रुंदीचे मोजमाप नव्हे तर सर्वेक्षण करताना जमिनीचा चढ उतार पाहणं हे सुद्धा खूप गरजेचं आहे। जमिनीचा प्रकार, सिंचनाचा स्रोत, पाण्याची उपलब्धता, पाण्याची खोली, गुणवत्ता तपासणं गरजेचं आहे। त्याचबरोबर पाण्याचा स्रोत एप्रिल मे मधील उपलब्धता बघून किती क्षेत्र ठिबक सिंचनाखाली आणता येईल हे सुद्धा आपण ठरवणं खूप गरजेचं आहे। कोणत्या पिकाची लागवड करणार आहात, त्याच्या लागवडीचे अंतर काय असणार आहे, विजेची उपलब्धता कशी असणार आहे, मजुरांची उपलब्धता कशी असणार आहे, पाण्याच्या स्रोतावरील पंपाची सविस्तर माहिती सर्वेक्षण करताना आपण करून घेणं खूप गरजेचं आहे। लांबी रुंदी टेप किंवा GPS साधनाने व्यवस्थित मोजून घेणं गरजेचं आहे। हे अंदाजानं आपण ठरवू नये। सर्वसाधारणपणे सर्वेक्षणाच्या माहितीनुसार शेतामध्ये ठिबक सिंचन संच उभारण्यासाठी आराखडा तयार केला जातो। यामध्ये शेताची लांबी, रुंदीनुसार मेन लाईन, सब लाईन, लाईनची लांबी, ठिबक सिंचनाच्या इनलाईन नळीची लांबी किती हे देखील ठरवलं जातं। जमीन चढउताराची असेल तर इनलाईन ठिबकची निवड करणं गरजेचं आहे। जो आराखडा दर्शविला जातो त्याच्यामध्ये पाईपलाईनचा आकार, लांबी, इनलाईन नळीचा आकार, लांबी याचं अंतर ठरवलं जातं। अंदाजाने इनलाईन बंडल आणून वाटेल तेवढी नळीची लांबी ठेवू नये, अन्यथा शेवटी पिकांना पाणी कमी मिळेल, सगळीकडे एक समान पाणी मिळणार नाही। डिझाईन प्रमाणे सेक्शन करून घेणं खूप गरजेचं आहे। ठिबक सिंचन संचाची आखणी आराखड्यानुसार करणं खूप गरजेचं आहे। यामध्ये कोणतीही तडजोड शेतकरी बांधवांनी करू नये। खर्च कमी यावा म्हणून तडजोड करताना महत्वाचे घटक न घेता शेतामध्ये ठिबकची उभारणी केल्यास अपेक्षेप्रमाणे फायदे मिळत नाहीत। ठिबक सिंचन हे दाबावर चालणारे असल्यामुळे प्रेशर गेज असावा, पाण्याच्या स्त्रोतानुसार पाण्याच्या गुणवत्तेनुसार फिल्टरची निवड करावी. पाण्यासोबत वाळू किंवा कच येत असल्यास सँड सेपरेटर फिल्टरची निवड करावी. पाण्यासोबत गाळ शेवाळ येत असल्यास सँड फिल्टरची निवड करणं खूप गरजेचं आहे. जर पाण्यात वाळू येत नसेल, जास्त शेवाळ येत असेल, तर स्क्रीन अथवा डिस्क फिल्टरची आपण निवड करणं खूप गरजेचं आहे. काही शेतकरी स्क्रीन फिल्टरची जाळी काढून ठेवतात, तसे करू नये. तसे केल्यास पाण्यातील कचरा घाण्यामुळे ड्रिपर बंद पडण्याची शक्यता असते. ठिबक सिंचन संचामधून कोणत्याही पिकास पाणी देत असाल, त्या प्रत्येक वेळी ठिबक संचासोबत पाण्यात विरघळणारी खते फर्टिलायझर्स टँकद्वारे द्यावीत. ठिबक सिंचनाची उभारणी करताना प्रेशर गेज फिल्टर जवळ बसावा. आता प्रोटेम्बल प्रेशर गेज उपलब्ध झालेले आहेत. मेन आणि सबमेन लाईनसाठी लागणारे PVC पाईप 2 ते 2.5 फूट जमिनीच्या आत खोल ठेवून मातीने व्यवस्थित झाकावे. PVC पाईपवर सूर्यप्रकाश पडल्यास, संपर्क आल्यास त्याचं आयुष्यमान कमी होतं. ठिबक सिंचन संचामधील सर्वच घटक उत्तम गुणवत्तेचे असणं सुद्धा खूप गरजेचं आहे. ठिबक सिंचनात सर्वात महत्वाचा घटक आहे इनलाईन नळी. ठिबक सिंचन तंत्रामध्ये प्रत्येक ड्रिपरमधून एक समान पाणी मिळणं गरजेचं आहे. त्याचबरोबर 2 ड्रिपरमधील अंतरसुद्धा एक समान असणं गरजेचं आहे. बऱ्याच शेतकऱ्यांचे पाण्याचे स्रोत हे विहीर किंवा बोरवेल आहेत. ज्या शेतकऱ्याकडे पाण्याचा स्रोत विहीर आहे, त्याच्याकडे फक्त स्क्रीन फिल्टर बसवलेले आहेत. कारण पाण्यात फक्त तरंगणारे पदार्थ, काडी, कचरा, पालापाचोळा येतो. म्हणून साधा स्क्रीन फिल्टर वापरत असाल तर फिल्टर कधी जाळी ठिबक सिंचन सुरू असताना ते काढून वाहत्या पाण्यात स्वच्छ धुवून परत ठेवणं सुद्धा गरजेचं आहे. स्क्रीन फिल्टरची जाळी धुण्यासाठी किंवा स्वच्छ करण्यासाठी 5 ते 10 मिनिटे लागतात. ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याचा स्रोत बोरवेल असेल, तर त्यांनी पाण्यासोबत वाळूचे कण किंवा कच येत असेल, तर अशा वेळी सँड सेपरेटर फिल्टर बसवणं खूप गरजेचं आहे. सँड सेपरेटर खाली चेंबर आहे. त्या चेंबरमध्ये वाळू किंवा खच जमा होतो. चेंबरच्या खाली ड्रेन व्हॅल्व दिलेले आहेत. त्यात वाळू, कचरा, कच बाहेर निघून जाते. फिल्टर स्वच्छ होतो. जर पाण्याचा स्रोत नदी किंवा शेततळे किंवा धरणाच्या बॅक वॉटरवरून असेल, तर पाण्यासोबत शेवाळ किंवा गाळ येतो. अशा वेळी सँड फिल्टर बसवला पाहिजे. जर सँड फिल्टर बसवला असेल, तर फिल्टर नियमित बॅक वॉश करावा. म्हणजेच फिल्टरमधील वाळूच्या वरच्या थरावर जमा झालेला मातीचा गाळ, शेवाळ बॅक वॉशद्वारे बाहेर पडू शकतं. गरज असल्यास सँड फिल्टरमधील वाळूची हालचाल करावी, म्हणजे मातीयुक्त पाणी आणि शेवाळ बाहेर पडून जाऊ शकते आणि सँड फिल्टर देखील स्वच्छ होऊ शकते. इनलाईन आणि सबमेन लाईनच्या शेवटी फ्लश वाल्व असतो. पाईपलाईनमधील घाण बाहेर पडावी म्हणून 15 दिवसातून 1 वेळा फ्लश वॉल्व उघडून पाण्याच्या दाबाने पाईपलाईन स्वच्छ करून घ्यावी. इनलाईन नळ्यांची शेवटची टोके एंड कॅप उघडून स्वच्छ कराव्या. एकावेळी 3 ते 4 नळ्यांची एंड कॅप उघडून नळ्या स्वच्छ कराव्यात. आता ठिबक नळीची स्वच्छता ही सुद्धा बाब खूप महत्वाची आहे. त्याच्या संदर्भात शेतकरी बांधवांना अधिक माहिती आपण करून घेऊयात. बऱ्याचदा ठिबक सिंचन संचासाठी ऍसिड प्रक्रिया करावी लागते हे माहिती नसते. शेतकरी ड्रिपरमधून पाणी येणे बंद होत नाहीत तोपर्यंत काहीच करत नाहीत. ड्रिपरमधून पाणी येणे बंद झाले किंवा पाणी येणे अतिशय कमी झाल्यास ऍसिड प्रक्रिया करतात. एका प्लॅस्टिक टबमध्ये हायड्रोक्लोरिक ऍसिड घेऊन त्याच इनलाईन नळ्यांची बंडल बुडवून घेणं गरजेचं आहे. ऍसिडमुळे नळ्यांच्या बाहेरील भाग स्वच्छ धुतला जातो आणि नळ्या चकचकीत होतात. अगदी काही प्रमाणात ऍसिड नळीच्या आत जाते. इनलाईन नळ्यांमधील ड्रिपर नळीच्या आत असल्यामुळे ऍसिड ठिबक मधून दिले पाहिजे. त्यासाठी हायड्रोक्लोरिक किंवा फॉस्फोटिक किंवा सल्फ्युरिक ऍसिडचा वापर आपण करणं खूप गरजेचं आहे. पाण्यात क्षार विरघळण्याकरिता ऍसिड किती लागते हे बघावे. व्हेंचुरीद्वारे ऍसिड ट्रीटमेंट करावी. ऍसिडची मात्रा टाकत असताना शेवटच्या ड्रिपरमधील पाण्यात लिटमस पेपर बुडवला नंतर सामू आला पाहिजे. अंदाजे ऍसिडची मात्रा ठरवू नये. ड्रिपर बंद पडण्याची वाट न बघता पीक लावण्यापूर्वी आणि पीक काढल्यानंतर ऍसिड प्रक्रिया आपल्या ठिबक संचावर करून घेणं खूप गरजेचं आहे. ठिबकमधून नियमित पाण्यात विरघळणारी फॉस्फोरिक ऍसिडयुक्त खते सोडावीत, म्हणजे ड्रिपरमध्ये क्षार साचून बंद पडणार नाहीत. ड्रिपर स्वच्छ राहतील. ऍसिड प्रक्रिया झाल्यानंतर 24 तास ठिबक सिंचन बंद ठेवावं. नंतर दुसऱ्या दिवशी इनलाईन नळ्यांची 1 वेळी 3 ते 4 टोके उघडावी. पाण्याच्या दाबाने स्वच्छ करावी. त्यानंतर पुढील 3 ते 4 नळ्यांची टोके उघडावीत. इनलाईन नळ्यांमध्ये जैविक चिकटपणा तयार झाला असेल तर ड्रिपर बंद पडण्याची शक्यता असते. त्याकरिता ब्लिचिंग पावडर प्रक्रिया करणं गरजेचं आहे. ती प्रक्रियाही आपण ऍसिड प्रक्रियेप्रमाणेच करणं गरजेचं आहे. दोन्ही प्रक्रिया एकाच वेळी करू नयेत. ऍसिड किंवा ब्लिचिंग प्रक्रियेमध्ये 1 आठवड्याचं अंतर असणं खूप गरजेचं आहे. मंडळी, बऱ्याच जणांना पिकाच्या अवस्थेनुसार पाण्याची गरज किती आणि ठिबक सिंचन संच किती वेळ चालवावा हे कळत नाही. बहुतेक शेतकऱ्यांनी विहिरींजवळ ऑटो स्विच बसवलेले आहेत. शेतामध्ये जर वाल बसवले असतील तर आम्ही सर्व वाल उघडून ठेवतो. वीज आली की पंप सुरू होतो आणि वीज गेल्यानंतर पंप आपोआप बंद होतो. जोपर्यंत वीज असते तोपर्यंत ठिबकने पिकाला पाणी देणे सुरू असते. तर मंडळी, अशा पद्धतीने सध्या तरी आपण ठिबक सिंचन तंत्राचा वापर करत आहोत. जर असा वापर होत असेल तर अत्याधुनिक ठिबक सिंचनाचे अपेक्षित फायदे आपणास मिळू शकत नाहीत. पिकाच्या गरजेनुसार ठिबक सिंचनाने पाणी देणं गरजेचं आहे. जमीन वापसा अवस्थेत राहील एवढाच वेळ ठिबक संच सुरू ठेवावा. ठिबक सिंचन सुरू असताना दाब वाढवावा. फिल्टर जवळ 1.5 ते 2 किलो, सबमेनच्या शेवटी 1 किलो, तर ड्रिपर जवळ किंवा इनलाईन नळीच्या शेवटी 0.8 ते 0.9, शेवटी 0.8 किलो चौरस. ठिबक सिंचन जर रात्रभर सुरू ठेवला तर पाट पाण्यापेक्षाही जास्त पाणी पिकाला देत आहात असा त्याचा अर्थ होतो. त्याचबरोबर दिलेली खते झिरपून वाहून जातात. पिकांच्या मुळाजवळ हवेचे संतुलन नसल्याने जमिनीत पिकांच्या मुळाजवळ जोपर्यंत वापसा स्थिती निर्माण होत नाही तोपर्यंत पिकाची मुळे अन्नद्रव्य आणि पाण्याचे शोषण करू शकणार नाहीत, म्हणजेच पिकांची वाढ होणार नाही. म्हणून जमीन वापसा स्थितीत राहील एवढाच वेळ ठिबक सिंचनाने पिकास पाणी देणं गरजेचं आहे. मधून मधून ड्रिपर मधून सारखे पाणी पडते की नाही हे सुद्धा पाहणं खूप गरजेचं आहे. तर मंडळी, याच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून जो आपण ठिबक संच वापरतो त्याचा योग्य वापर होतोय का, त्याची सफाई योग्य प्रकारे केली जाते का, या संदर्भातील माहिती आपण करून घेतलेली आहे. या माहितीचा निश्चितपणे आपल्या शेती व्यवस्थापनामध्ये आपणास फायदा होऊ शकतो. आजच्या आपल्या शिवार वार्ता या कार्यक्रमात एवढंच. आपण पुन्हा भेटणारच आहोत पुढील भागामध्ये. आपण ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.
2: आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. 12वीची परीक्षा दिली आहे, MSTCET परीक्षाही दिली आहे. आता ऍडमिशन प्रक्रिये संदर्भात संभ्रम आहे?
1: काळजी नको, धाराशिव जिल्ह्यातील एकमेव महाराष्ट्र राज्याचं CET कक्ष तेरणा इंजिनिअरिंग कॉलेज इथे असून या कक्षा मार्फत प्रवेशासाठी आवश्यक डॉक्युमेंट्स, कालावधी, प्रक्रिया समजून घेण्यासाठी तज्ज्ञ मार्गदर्शकांमार्फत विभागीय सुसंवाद कार्यक्रमाचं शुक्रवार दिनांक 5 जून रोजी सकाळी 11 वाजता आयोजन केलं आहे.
0: MSTCET परीक्षा दिलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी कॅप राऊंड समजून घेण्यासाठी अवश्य सहभागी व्हावं. नोंदणीसाठी आजच संपर्क करा. मोबाईल 94219 78 0 78, मोबाईल 97640 49 169, आणि 86 98 65 20 65.
1: कॅप प्रक्रिया विभागीय सुसंवाद कार्यक्रम 5 जून रोजी सकाळी 11 वाजता होणार असून सर्व विद्यार्थ्यांनी नोंदणी करून अवश्य सहभागी व्हावं असं आवाहन प्राचार्य डॉक्टर VV माणेसर यांनी केलं आहे.
0: स्थळ तेरणा इंजिनिअरिंग कॉलेज, सोलापूर रोड, धाराशिव.

0: व्यावसायिक शिक्षण, स्वकमाईचं साधन।
1: तेरणा ITI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपा, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाइन प्रवेश सुरू।
0: आता यश तुमचं। संपर्क प्राचार्य तेरणा ITI MIDC परिसर धाराशिव, मोबाईल 82-75-92-59-00।
2: अहो घर खर्चासाठी पैसे द्या।
3: हे घे किराण्याचे 15,000, भाज्यांचे 2,000
2: आणि लाइट बिलाचे
3: आता 0 रुपये कसे देऊ
2: अरे हो हो विसरलेच मी, आता सोलर पॅनल लावले आहेत ना, मग जे 4,000 वाचले त्यातून शॉपिंग करूया
3: हो हो नक्की। PM सूर्य घर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा PM सूर्य घर.gov.in।
4: हर घर सूर्य घर।
1: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा, ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। 12वीची परीक्षा दिली आहे, MSTCET परीक्षाही दिली आहे, आता ऍडमिशन प्रक्रिये संदर्भात संभ्रम आहे?
0: काळजी नको, धाराशिव जिल्ह्यातील एकमेव महाराष्ट्र राज्याचं CET कक्ष तेरणा इंजिनिअरिंग कॉलेज इथे असून या कक्षा मार्फत प्रवेशासाठी आवश्यक डॉक्युमेंट्स, कालावधी, प्रक्रिया समजून घेण्यासाठी तज्ज्ञ मार्गदर्शकांमार्फत विभागीय सुसंवाद कार्यक्रमाचं शुक्रवार दिनांक 5 जून रोजी सकाळी 11 वाजता आयोजन केलं आहे।
1: MSTCET परीक्षा दिलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी कॅप राऊंड समजून घेण्यासाठी अवश्य सहभागी व्हावं। नोंदणीसाठी आजच संपर्क करा, मोबाईल 94219-78-078, मोबाईल 97640-49-169 आणि 86-98-65-20-65।
0: कॅप प्रक्रिया विभागीय सुसंवाद कार्यक्रम 5 जून रोजी सकाळी 11 वाजता होणार असून सर्व विद्यार्थ्यांनी नोंदणी करून अवश्य सहभागी व्हावं असं आवाहन प्राचार्य डॉक्टर VV मानेसर यांनी केलं आहे।
1: स्थळ तेरणा इंजिनिअरिंग कॉलेज, सोलापूर रोड, धाराशिव।
5: मंडळी, आजच्या आपल्या एक चित्रपट एक गुंजन या कार्यक्रमात मी आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो। मंडळी, आजच्या आपल्या एक चित्रपट एक गुंजन या कार्यक्रमातील चित्रपट आहे करण जोहर दिग्दर्शित 16 ऑक्टोबर 1998 प्रदर्शित झालेला ब्लॉकबस्टर चित्रपट कुछ कुछ होता है। भारतीय चित्रपट सृष्टीमध्ये जे चित्रपट कायम चर्चेत आणि आवडीने पाहिले जातात त्या यादीत कुछ कुछ होता याचे नाव आपल्याला निश्चितपणे घेता येईल। करण जोहरने या चित्रपटाच्या माध्यमातून एक नवीन ट्रेंड या भारतीय चित्रपटसृष्टीला दिला, तो आजही कायम आहे। तेव्हा आज आनंद घेऊयात 1998 प्रदर्शित झालेल्या कुछ कुछ होता है या चित्रपटातील सुपरहिट गीतांचा।

एक चित्रपट एक गुंजन या कार्यक्रमात कुछ कुछ होता है या चित्रपटातील सुपरहिट गीतं आपण ऐकत आहात. आपण ऐकत रहा रेडिओ थिरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

एक चित्रपट एक गुंजन या कार्यक्रमात आपण कुछ कुछ होता है या चित्रपटातील सदाबहार गीत ऐकत आहात. कुछ कुछ होता है ही कहानी आहे राहुल अंजली आणि टीना यांच्यातील प्रेमत्रिकोणाची. राहुल आणि अंजली एकमेकांचे एवढे घट्ट मित्र आहेत की ते क्षणभरही एकमेकांपासून दूर राहू शकत नाहीत. परंतु परदेशातून आलेल्या टीनाला राहुल पसंत करू लागतो, जी की त्याच्याच कॉलेजमध्ये शिकत आहे. आणि मग अंजलीला तिच्यात राहुलबद्दल असलेल्या प्रेमाची जाणीव होते. परंतु या गोष्टीला उशीर होतो, कारण राहुल कधीच टीनाच्या प्रेमात पडलेला असतो. या प्रेमत्रिकोणाला अतिशय सुंदर प्रकारे करण जोहरने सजीवले आणि हिंदी चित्रपटसृष्टीत पुन्हा एकदा या प्रेमत्रिकोणाने राज्य केले, ते आजही कायम आहे. हा चित्रपट जेवढा भारतात चालला त्यापेक्षाही जास्त तो परदेशात चालला. तेव्हा आज आनंद घेऊयात कुछ कुछ होता है या चित्रपटातील सुपरहिट गीतांचा.

एक चित्रपट एक गुंजन या कार्यक्रमात कुछ कुछ होता है या चित्रपटातील सुपरहिट गीतं आपण ऐकत आहात. आपण ऐकत रहा रेडिओ थिरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

कुछ कुछ होता है या चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसले शाहरुख खान, काजोल, राणी मुखर्जी, अनुपम खेर, फरीदा जलाल आणि रीमा लागू. शाहरुख खान, काजोल आणि राणी मुखर्जी यांच्या हिंदी चित्रपटातील करिअरमधील अतिशय महत्त्वाचा असा हा चित्रपट आपणास म्हणता येऊ शकेल. याच चित्रपटात पाहुणा कलाकार म्हणून सलमान खाननेही धमाल केली होती. या चित्रपटाला फिल्मफेअर पुरस्कारामध्ये सर्वश्रेष्ठ फिल्म यश जोहर यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. सर्वश्रेष्ठ दिग्दर्शकाचा पुरस्कार करण जोहर, सर्वश्रेष्ठ अभिनेत्याचा पुरस्कार शाहरुख खान आणि सर्वश्रेष्ठ अभिनेत्रीचा पुरस्कार काजोल हिनं पटकावला. या चित्रपटातील सर्वच बाबींना फिल्मफेअर पुरस्काराने पुन्हा गौरवान्वित केले. तेव्हा आज आनंद घेऊयात गोल्डन फिल्म कुछ कुछ होता है या चित्रपटातील सुपरहिट गीतांचा.

0: कुछ कुछ होता है या चित्रपटाला संगीत दिलं होतं सदाबहार संगीतकार जोडी जतीन ललित यांनी, तर गीतं होती समीर यांची. 1998 साली सर्वात जास्त विकला गेलेला हा म्युझिक आल्बम होता. या चित्रपटाची गीतं गायली होती उदित नारायण, अलका याज्ञिक, कुमार सानू, कविता कृष्णमूर्ती आणि शंकर महादेवन यांनी. एकूणच या चित्रपटाच्या यशामध्ये संगीताचा सुद्धा सिंहाचा वाटा होता. आज या चित्रपटातील सदाबहार गीतं आपण ऐकत आहात एक चित्रपट एक गुंजन या कार्यक्रमाच्या माध्यमातून.
1: मैं उसको कह दूं अभी जाऊं

एक चित्रपट एक गुंजन या कार्यक्रमात कुछ कुछ होता है या चित्रपटातील सुपरहिट गीतं आपण ऐकत आहात. आपण ऐकत रहा रेडिओ थेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

0: जिले।
1: व्यावसायिक शिक्षण स्वकमाईचं साधन
2: तेरणा ITI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपा, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाईन प्रवेश सुरू।
1: आता यश तुमचं। संपर्क प्राचार्य तेरणा ITI MIDC परिसर धाराशिव, मोबाईल 82 75 92 59 00।
2: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाईट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा। 12वीची परीक्षा दिली आहे, MSTCET परीक्षा परीक्षाही दिली आहे, आता ऍडमिशन प्रक्रियेसंदर्भात संभ्रम आहे?
1: काळजी नको, धाराशिव जिल्ह्यातील एकमेव महाराष्ट्र राज्याचं CET कक्ष तेरणा इंजिनिअरिंग कॉलेज इथे असून या कक्षा मार्फत प्रवेशासाठी आवश्यक डॉक्युमेंट्स, कालावधी, प्रक्रिया समजून घेण्यासाठी तज्ज्ञ मार्गदर्शकांमार्फत विभागीय सुसंवाद कार्यक्रमाचं शुक्रवार दिनांक 5 जून रोजी सकाळी 11 वाजता आयोजन केलं आहे।
2: MSTCET परीक्षा दिलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी कॅप राऊंड समजून घेण्यासाठी अवश्य सहभागी व्हावं। नोंदणीसाठी आजच संपर्क करा, मोबाईल 94219 78 078, मोबाईल 97640 49 169 आणि 86 98 65 20 65।
1: कॅप प्रक्रिया विभागीय सुसंवाद कार्यक्रम 5 जून रोजी सकाळी 11 वाजता होणार असून सर्व विद्यार्थ्यांनी नोंदणी करून अवश्य सहभागी व्हावं असं आवाहन प्राचार्य डॉक्टर VV माणेसर यांनी केलं आहे।
2: स्थळ तेरणा इंजिनिअरिंग कॉलेज, सोलापूर रोड, धाराशिव।
1: व्यावसायिक शिक्षण स्वकमाईचं साधन
2: तेरणा ITI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपा, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाईन प्रवेश सुरू।
1: आता यश तुमचं। संपर्क प्राचार्य तेरणा ITI MIDC परिसर धाराशिव, मोबाईल 82 75 92 59 00।
2: नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज, आणि मी RJ प्रगती हजर झाली आपल्या आवडत्या कार्यक्रमात, म्हणजेच बिग स्टार शो मध्ये। मित्रांनो, बिग स्टार शो मध्ये आपण वेगवेगळ्या अशा दिग्गजांना भेटत असतो, त्यांचा जीवन प्रवास आपल्या बिग स्टार शो मधून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतो, आणि अतिशय या बिग स्टार शोला प्रतिसाद देखील तेवढाच भेटतोय, त्याबद्दल आपले खरंच मनापासून आभार। आणि असंच कार्यक्रम ऐकत रहा आणि मला देखील सांगत रहा की कसा हा कार्यक्रम वाटतोय आपल्या। तर आजचे आपले बिग स्टार कोण आहेत, तर खूप जास्त स्पेशल आजचे आपले बिग स्टार आहेत। फिल्म इंडस्ट्रीमध्ये त्यांचं योगदान हे खूप जास्त राहिलेलं आहे। मंडळी, हिंदी सिनेमा आणि इथल्या स्टारडमचे किस्से हे अफलातून आहेत। इथलं स्टारडम कधी यशाच्या शिखरावर घेऊन जातं, तर कधी रसातळाला देखील घेऊन जातं। आणि इथं अशी बरीचशी उदाहरणं आहेत जी आपल्याला ही अचंबित करतात। मग इथला जुबली स्टार असो वा इथला अगदी साईड ॲक्ट्रेस असो, आजचे आपले बिग स्टार ही असेच स्पेशल आहेत, ग्रेट अभिनेते आहेत, ज्यांना पहिला सुपरस्टार हे बिरुद देखील मिळालं। हा पडद्यावरचा आनंद अनेकांच्या जीवनात आनंद पसरवून गेला, एक नवा इतिहास घडवून गेला। आजचे आपले बिग स्टार खरंच बिग स्टार आहेत, ते म्हणजे राजेश खन्ना, अर्थात फिल्म इंडस्ट्रीचे काका। तर जाणून घेऊयात सुपरस्टारचा प्रवास, म्हणजेच राजेश खन्ना यांचा प्रवास आपल्या बिग स्टार शो मधून। सुरुवात करूया आजच्या आपल्या बिग स्टार शोला।

राजेश खन्ना यांचा प्रवास जाणून घेत असताना सर्वप्रथम उल्लेख करावा लागेल तो 1969 साली आलेला रोमॅन्टिक म्युझिकल आराधनाचा. मेरे सपनों की रानी कब आएगी तू, असं म्हणत या नायकानं सर्वांना साद घातली. यानंतर 70 दशक हे त्यांच्याच नावावर राहिलं. 1970 दशकात अनेक सुपरहिट चित्रपट त्यांच्या नावावर आले. यामध्ये सफर, द ट्रेन, सच्चा झूठा, आन मिनो सजना, कटी पतंग, आनंद आणि हाथी मेरे साथी या चित्रपटांचा प्रामुख्यानं उल्लेख करावा लागेल. खरंच या कलाकाराच्या उपस्थितीने पडदा आणखीनच झळाळून निघायचा.

बिग स्टार शो मधून आज आपण जाणून घेतोय फिल्म इंडस्ट्रीचे काका अर्थात राजेश खन्ना यांच्याबद्दल, आणि मी आरजी प्रगती आहेच तुमच्या सोबत.

0: बिग स्टार शो मधून आज आपण जाणून घेतोय फिल्म इंडस्ट्रीचे काका अर्थात राजेश खन्ना यांच्या बद्दल. आणि मी आरजी प्रगती आहेच तुमच्या सोबत. मित्रांनो, राजेश खन्ना यांचा फिल्म करिअर ते राहिलं 180 चित्रपटांचं. 128 चित्रपटात मुख्य भूमिका आणि इतर चित्रपटात त्यांनी दुय्यम भूमिका साकारल्या. राजेश खन्ना यांना सच्चा झुटा या सिनेमासाठी पहिला फिल्मफेअर पुरस्कार आणि आनंद या चित्रपटासाठी त्यांना दुसरा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. त्यांचा आनंद आजही आनंदित आणि प्रोत्साहित करतो. याच चित्रपटात नेक्स्ट सुपरस्टार अमिताभ बच्चन यांचीही महत्वपूर्ण भूमिका होती.
1: पाहुमशाय, जिंदगी और मौत ऊपर वाले के हाथ है, जहां पर आप उसे ना तो आप बदल सकते हैं ना मैं. हम सब तो रंगमंच की कठपुतलियां हैं जिनकी डोर ऊपर वाले की उंगलियों में बंधी है. कब कौन कैसे उठेगा ये कोई नहीं बता सकता है. हा, हा, हा।

आरजी प्रगती सोबत तुम्ही ऐकताय बिग स्टार शो आणि आजचे आपले बिग स्टार आहेत राजेश खन्ना. राजेश खन्ना यांच्या वाट्याला अनेक महत्वपूर्ण भूमिका मिळाल्या. याचा उल्लेख करत असताना दुश्मन या चित्रपटाचा उल्लेख महत्वपूर्ण ठरतो. यातील त्यांची ट्रक ड्रायव्हरची आणि एक कुटुंब आणि गावचा विकास करणारा युवक राजेश खन्नांनी साकारला आणि तिसरा फिल्मफेअर त्यांना मिळाला. यानंतर त्यांचा आणखीन एक ब्लॉक बस्टर चित्रपट आला, तो होता अपना देश. यातील दुनिया में हे गाणं आजही

बिग स्टार शो मधून आज आपण जाणून घेतोय फिल्म इंडस्ट्रीचे काका अर्थात राजेश खन्ना यांच्याबद्दल. आणि मी आरजी प्रगती आहेच तुमच्या सोबत.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज आणि मी आरजे प्रगती आहे तुमच्यासोबत आणि तुम्ही आनंद घेताय बिग स्टार शोचा आणि हा शो तुम्ही एन्जॉय करताय रेडिओ तेरणा 90.4 FM वरून. अशीच सदाबहार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ तेरणा ॲप डाउनलोड करायचा आहे प्ले स्टोअर ॲपवरून आणि आपल्या फेसबुक आणि इन्स्टा पेजला देखील फॉलो करायचं आहे. आजचे आपले बिग स्टार आहेत फिल्म इंडस्ट्रीचे काका अर्थात राजेश खन्ना. मंडळी 1972 साल हे राजेश खन्ना यांच्यासाठी संमिश्र ठरलं. या सालामध्ये त्यांचे फरिश्ते, बावरची, जोरू का गुलाम, मेरे जीवन साथी हे चित्रपट आले. यामधील ऋषिकेश मुखर्जी यांच्या निर्देशनातील बावरची हा चित्रपट सर्वाधिक पसंतीस ठरला. यानंतर शहजादा आणि अनुराग या चित्रपटांनी त्यांना 1972 मध्ये देखील सावरलं.

बिगस्टार शो मधून आज आपण जाणून घेतोय फिल्म इंडस्ट्रीचे काका अर्थात राजेश खन्ना यांच्याबद्दल. आणि मी आरजी प्रगती आहेच तुमच्या सोबत.

बिग स्टार शो मध्ये मी आरजे प्रगती आहे तुमच्या सोबत आणि आजच्या आपल्या बिग स्टार शो मधून आपण जाणून घेतोय राजेश खन्ना यांचा जीवन प्रवास. मंडळी, राजेश खन्ना यांच्या फिल्म करिअरचा विचार करता 1973 साली सचिन भौमिक यांचा राजा राणी, यश चोप्रा यांचा दाग, द पोएम ऑफ लव्ह या चित्रपटांचा प्रामुख्यानं उल्लेख करावा लागेल. याचबरोबर आणखीन एक महत्वपूर्ण चित्रपट आला, तो म्हणजे नमक हराम. यामध्येही त्यांनी पडदा शेअर केला, तो बिग बी यांच्यासोबत. आणि याच भूमिकेसाठी त्यांना आणखीन एक फिल्मफेअर पुरस्कारानं गौरवण्यात देखील आलं. यानंतर 1974 हे साल त्यांच्यासाठी मॅजिकल ठरलं.

वेलकम बॅक बिग स्टार शो. ऐकताय तुम्ही आरजे प्रगती सोबत आणि आजचे आपले बिग स्टार आहेत द बिग बिग सुपरस्टार राजेश खन्ना. मंडळी 1974 साली त्यांचे जे चित्रपट आले यामध्ये प्रामुख्यानं आपकी कसमचा उल्लेख करावाच लागेल. या चित्रपटाने त्यांना प्रस्थापित सुपरस्टारचा दर्जा मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली. त्याचं दिग्दर्शन केलं होतं जे ओम प्रकाश. यानंतर त्यांचे आणखीन यादगार चित्रपट आले यामध्ये प्रेमनगर, आविष्कार आणि शक्ती सामंत यांचा अजनबी या चित्रपटांचा उल्लेख करावा लागेल. आविष्कार साठी त्यांना सर्वश्रेष्ठ अभिनेत्याचा पुरस्कार प्रदान करण्यात आला आणि तो शेवटचा फिल्मफेअर ठरला. यानंतर त्यांचा आणखीन एक यादगार चित्रपट आला, तो होता मनमोहन देसाई यांचा रोटी. हा चित्रपट देखील ब्लॉक बस्टर ठरला आणि त्यांना एका वेगळ्या उंचीवर घेऊन गेला.

बिग स्टार शो मधून आज आपण जाणून घेतोय फिल्म इंडस्ट्रीचे काका अर्थात राजेश खन्ना यांच्याबद्दल, आणि मी आरजी प्रगती आहेच तुमच्या सोबत.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज आणि मी आरजे प्रगती आहेच तुमच्या सोबत आणि तुम्ही माझ्यासोबत ऐकताय बिग स्टार शो. आजचे आपले बिग स्टार आहेत फिल्म इंडस्ट्रीचे काका अर्थात राजेश खन्ना. 1975 साल संपत असतानाच राष्ट्रीय आपत्काल घोषित करण्यात आला. यानंतर भ्रष्टाचार आणि सत्तेच्या विरुद्ध लढणाऱ्या नायकाचा आणि चित्रपटांचा उगम होत होता आणि यातच बिग बी अमिताभ बच्चन यांचा उदय याच वर्षात प्रामुख्याने झाला. यानंतर मात्र राजेश खन्ना यांना उतरती कळा लागल्याचं चित्र दिसत होतं. त्यांचा प्रेम कहाणी आणि त्याच वर्षी आलेला शोले, दीवार, प्रतिज्ञा आणि संन्यासी असे जबरदस्त चित्रपट आले. त्यामुळे या स्पर्धेत राजेश खन्ना यांचे चित्रपट मागे पडत होते आणि ते तेवढ्याच वेगात मानसिक खचीकरणात जात होते.

बिग स्टार शो ऐकताय तुम्ही आरजे प्रगती सोबत आणि हा शो तुम्ही एन्जॉय करताय रेडिओ तेरणा 90.4 FM वरून. आणि आजचे आपले बिग स्टार आहेत द सुपर स्टार राजेश खन्ना. मंडळी, या सर्व बदलत्या समीकरणात राजेश खन्ना यांच्या समोर लढण्याखेरीज पर्याय नव्हता, म्हणून राजेश खन्ना यांनीही अथक परिश्रमातून लढा चालूच ठेवला. यामध्ये बंदिश, कुदरत, राजपूत, अशांती, धरमकाटा आणि डिस्को डान्सर अशा चित्रपटातही त्यांनी भूमिका केल्या. 1983 साली त्यांचा निशाण आणि त्यानंतर अवतार हा चित्रपट आला जो सुपरहिट ठरला. यानंतर सौतन हा चित्रपट हिट ठरला. यातील शायद मेरे शादी का ख्याल हे गीतही गाजलं. आणि यानंतर आलेला लेख टंडन यांचा अगर तुम ना होते या चित्रपटांनी यशाची हॅट्रिक त्यांना मिळवून दिली.

बिग स्टार शो मधून आज आपण जाणून घेतोय फिल्म इंडस्ट्रीचे काका अर्थात राजेश खन्ना यांच्याबद्दल. आणि मी आरजी प्रगती आहेच तुमच्या सोबत.

वेलकम बॅक. आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज आणि मी आरजी प्रगती आहे तुमच्यासोबत आणि तुम्ही माझ्यासोबत ऐकताय बिग स्टार शो. आजचे आपले बिग स्टार खूप जास्त स्पेशल सुपरस्टार राजेश खन्ना यांच्याबद्दल आजच्या आपल्या बिग स्टार शो मधून आपण जाणून घेतोय. जसं राजेश खन्ना पडद्यावर सदैव चर्चेत राहिले तसंच ते वैयक्तिक जीवनातही. 1970 त्यांचं नाव जोडलं गेलं ते अंजू मेहंद्रू यांच्यासोबत. त्यानंतर मात्र ते अचानक चर्चेत आले ते डिंपल कपाडिया यांच्या बरोबरच्या लग्नाने. यावेळी डिंपल फक्त 15 वर्षाच्या होत्या. यानंतर 1982 कौटुंबिक विवादातून ते वेगळे झाले. त्यानंतर ट्विंकल आणि रिंकी या दोन मुली त्यांना आहेत. यानंतर 1980 त्यांचं नाव जोडलं गेलं होतं टीना मुनीम यांच्यासोबत, परंतु टीना यांच्याशी देखील त्यांचं अखेर जमलं नाही.

आरजे प्रगतीसोबत तुम्ही ऐकताय बिग स्टार शो आणि आजचे आपले बिग स्टार खूप जास्त स्पेशल फिल्म इंडस्ट्रीचे सुपरस्टार राजेश खन्ना. राजेश खन्ना यांच्या जीवनात अनेक महत्वपूर्ण योगायोग आले. यामध्ये अभिनेत्री मुमताज यांच्यासोबत त्यांचे 15 वर चित्रपट आहेत. ते सुपर डुपर हिट देखील आहेत. तसेच बासू चॅटर्जी आणि ओम प्रकाश यांच्यासोबत अनेक हिट चित्रपट त्यांनी दिले. आणि महत्वाचा योगायोग म्हणजे किशोर कुमार यांचा आवाज आणि काकांची हटके स्टाईल आणि काकांच्या अफलातून अदा, त्यामुळे त्यांच्या तोडीचा अभिनेता होणे नाही. परंतु सूर्यालाही ग्रहण त्याचप्रमाणे 1975 नंतर अमिताभ बच्चन यांचा उदय आणि काकांची उतरती कळा चटका लावून जाते. तरीही हा अभिनेता लढत राहिला. आपल्या आशीर्वाद बंगल्यावर तासन तास उभा राहून ते ईश्वरालाही प्रश्न विचारत असत.

आरजे प्रगती सोबत तुम्ही ऐकताय बिग स्टार शो आणि आजचे आपले बिग स्टार आहेत फिल्म इंडस्ट्रीचे काका अर्थात सुपरस्टार राजेश खन्ना. राजेश खन्ना यांच्या जीवनात अनेक चढ उतार आले तरी या सिताऱ्याने अनेकांना आनंदित केलं, रोमांचित केलं आणि अनेकांच्या हृदयावर राज्य देखील केलं. त्यांचा आउटलुक इंडियाने सर्वश्रेष्ठ अभिनेत्यांच्या यादीत त्यांना स्थान दिलं. काका हे एकमेव असे स्टार आहेत ज्यांना लगातार 15 हिट सिनेमे दिले, जो एक रेकॉर्ड आहे. त्यामुळं हिंदी सिनेमा आणि त्यांचं जे एकमेव वलय आहे त्यात सुपरस्टारचं पहिलं बिरुद मिळवणारा आणि अनेक फिल्मफेअर मिळवणारा आणि सतत जीवनभर संघर्ष करणारा हा एक मोठा अवलिया हिंदी सिनेमाला मिळाला, ज्याची चमक आजही चमकत आहे. म्हणून खऱ्या अर्थानं राजेश खन्ना हे खरंच आहेत बिग स्टार, या शोचे खरे मानकरी आणि रिअल सुपरस्टार.

वेळ झाली आता टाटा बाय बाय म्हणण्याची. आजच्या आपल्या बिग स्टार शो मधून आपण जाणून घेतलेला आहे सुपरस्टार राजेश खन्ना यांचा जीवन प्रवास. एका स्क्रिप्ट मध्ये खरंच राजेश खन्ना यांची गाणी घेणं सोपं नाहीये, पण तरी निवडक गाणी घेऊन हा बिग स्टार शो आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर आजचा आपला बिग स्टार शो होता राजेश खन्ना यांच्यावरती. आजचा आपला शो कसा वाटला हे तुम्ही मला सांगू शकता 9970509 वरती. तर पुन्हा भेटणार आहोत नवीन बिग स्टार सोबत त्यांचा जीवन प्रवास जाणून घेण्यासाठी आपल्या रेडिओ तेरणावरती. तोपर्यंत आपण ऐकत राहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत राहा, आनंदी राहा.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा आनंदी राहा.

0: बारावीची परीक्षा दिली आहे, एमएसटी सीईटी परीक्षाही दिली आहे. आता ऍडमिशन प्रक्रिये संदर्भात संभ्रम आहे.
1: काळजी नको, धाराशिव जिल्ह्यातील एकमेव महाराष्ट्र राज्याचं सीईटी कक्ष तेरणा इंजिनिअरिंग कॉलेज इथे असून या कक्षा मार्फत प्रवेशासाठी आवश्यक डॉक्युमेंट्स, कालावधी, प्रक्रिया समजून घेण्यासाठी तज्ज्ञ मार्गदर्शकांमार्फत विभागीय सुसंवाद कार्यक्रमाचं शुक्रवार दिनांक 5 जून रोजी सकाळी 11 वाजता आयोजन केलं आहे.
0: एमएसटी सीईटी परीक्षा दिलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी कॅप राऊंड समजून घेण्यासाठी अवश्य सहभागी व्हावं. नोंदणीसाठी आजच संपर्क करा. मोबाईल 94219 78 0 78, मोबाईल 97640 49 169, आणि 86 98 65 20 65.
1: कॅप प्रक्रिया विभागीय सुसंवाद कार्यक्रम 5 जून रोजी सकाळी 11 वाजता होणार असून सर्व विद्यार्थ्यांनी नोंदणी करून अवश्य सहभागी व्हावं असं आवाहन प्राचार्य डॉक्टर व्ही माणेसर यांनी केलं आहे.
0: स्थळ तेरणा इंजिनिअरिंग कॉलेज, सोलापूर रोड, धाराशिव.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

0: बारावीची परीक्षा दिली आहे, एमएसटी सीईटी परीक्षाही दिली आहे. आता ऍडमिशन प्रक्रिये संदर्भात संभ्रम आहे.
1: काळजी नको, धाराशिव जिल्ह्यातील एकमेव महाराष्ट्र राज्याचं सीईटी कक्ष तेरणा इंजिनिअरिंग कॉलेज इथे असून या कक्षा मार्फत प्रवेशासाठी आवश्यक डॉक्युमेंट्स, कालावधी, प्रक्रिया समजून घेण्यासाठी तज्ज्ञ मार्गदर्शकांमार्फत विभागीय सुसंवाद

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

0: बारावीची परीक्षा दिली आहे, एमएसटी सीईटी परीक्षाही दिली आहे. आता ऍडमिशन प्रक्रिये संदर्भात संभ्रम आहे.
1: काळजी नको, धाराशिव जिल्ह्यातील एकमेव महाराष्ट्र राज्याचं सीईटी कक्ष तेरणा इंजिनिअरिंग कॉलेज इथे असून या कक्षा मार्फत प्रवेशासाठी आवश्यक डॉक्युमेंट्स, कालावधी, प्रक्रिया समजून घेण्यासाठी तज्ज्ञ मार्गदर्शकांमार्फत विभागीय सुसंवाद कार्यक्रमाचं शुक्रवार दिनांक 5 जून रोजी सकाळी 11 वाजता आयोजन केलं आहे.
0: एमएसटी सीईटी परीक्षा दिलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी

0: कॅप राऊंड समजून घेण्यासाठी अवश्य सहभागी व्हावं. नोंदणीसाठी आजच संपर्क करा. मोबाईल 94219 78 0 78, मोबाईल 97640 49 169 आणि 86 98 65 20 65.
1: क्या प्रक्रिया विभागीय सुसंवाद कार्यक्रम 5 जून रोजी सकाळी 11 वाजता होणार असून सर्व विद्यार्थ्यांनी नोंदणी करून अवश्य सहभागी व्हावं असं आवाहन प्राचार्य डॉक्टर व्ही माणेसर यांनी केलं आहे.
0: स्थळ तेरणा इंजिनिअरिंग कॉलेज, सोलापूर रोड, धाराशिव.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़.

0: बारावीची परीक्षा दिली आहे, एमएसटी सीईटी परीक्षाही दिली आहे. आता ऍडमिशन प्रक्रिये संदर्भात संभ्रम आहे.
1: काळजी नको, धाराशिव जिल्ह्यातील एकमेव महाराष्ट्र राज्याचं सीईटी कक्ष तेरणा इंजिनिअरिंग कॉलेज इथे असून या कक्षा मार्फत प्रवेशासाठी आवश्यक डॉक्युमेंट्स, कालावधी, प्रक्रिया समजून घेण्यासाठी तज्ज्ञ मार्गदर्शकांमार्फत विभागीय सुसंवाद कार्यक्रमाचं शुक्रवार दिनांक 5 जून रोजी सकाळी 11 वाजता आयोजन केलं आहे.
0: एमएसटी सीईटी परीक्षा दिलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी कॅप राऊंड समजून घेण्यासाठी अवश्य सहभागी व्हावं. नोंदणीसाठी आजच संपर्क करा. मोबाईल 94219 78 0 78, मोबाईल 97640 49 169 आणि 86 98 65

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

गीत सर्वांची जातील तेथे पसरवतील गंध त्यांच्या सूर आणि तालाचा. गीत करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीत ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत राहा, आनंदी राहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.